भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। सर्व श्रोत्यांना नमस्कार। स्वबोध ज्ञानेश्वरी आपल्या सेवेत सादर केल्यानंतर श्रोत्यांकडून आणखी वेगळ्या ग्रंथाचे निरूपण करावे अशी मागणी होऊ लागली। त्यात व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्तम भक्तिमार्ग सांगणाऱ्या दासबोधाची शिफारस अनेकांनी केली। समर्थ रामदासांनी श्रीराम भक्तीचा आदर्श घालून दिला। आजच्या समाजात देखील त्याची निश्चितच गरज आहे। त्याबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील दासबोध महत्त्वाचा आहे। त्यामुळे भावार्थ दासबोध हे सदर सुरू करीत आहोत। यातील पहिल्या दशकातील पहिला समास हीच प्रस्तावना असल्याने वेगळी प्रस्तावना न देता फक्त रामदासांनी काय सांगितले ते आजच्या भाषेत सांगत आहे। ते श्रवण करून आपला अभिप्राय जरूर द्यावा अशी श्रोत्यांना प्रार्थना आहे। भावार्थ दासबोध, दशक पहिले, समास पहिला। श्रोते विचारत आहेत, हा कोणता ग्रंथ आहे, त्यात काय सांगितले आहे, तो श्रवण केल्याने काय फळ मिळणार आहे, याचे उत्तर समर्थ रामदास स्वामी देत आहेत। या ग्रंथाचे नाव दासबोध आहे, त्यात गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि भक्तिमार्ग विशद केलेला आहे। नवविधा भक्ती आणि ज्ञान, वैराग्याचे लक्षण प्रामुख्याने अध्यात्मनिरूपण केलेले आहे। भक्तीच्या योगाने मानवाचे रूपांतर देवात होऊ शकते असे मत यात मांडण्यात आलेले आहे। भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती यांचे स्पष्ट वर्णन यात केलेले आहे। शुद्ध उपदेश सायुज्य मुक्ती, म्हणजे या जगात जिवंत असूनही मुक्तीची अवस्था मोक्षप्राप्ती यांचे वर्णन यात आहे। शुद्धता विदेहस्थिती, म्हणजे काय, अलिप्त जीवन कसे असते याचे निरूपण यात आहे। मुख्य म्हणजे देव, भक्त, जीव, शिव यांचे निरूपण यात आहेत। आपण कोण आहोत, कोणती उपासना केली पाहिजे, नाना प्रकारचे कवित्व कसे असते, चातुर्य आणि त्याचे प्रकार यात सांगितले आहेत। मायेचा उद्भव कसा होतो, पंचमहाभूते, कर्ता कोण याची माहिती यात सांगितली आहे। नाना शंका निवारण केल्या आहेत, नाना संशय फेडले आहेत, नाना आशंका कुशंका नष्ट केल्या आहेत, नाना प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। यापूर्वी न सांगितलेले या ग्रंथाच्या अंतर्गत निरूपण केले आहे। वेगवेगळे दशक निर्माण करून त्यात विविध विषयांची माहिती दिलेली आहे। वेद, उपनिषदे, शास्त्रे आणि आत्मप्रचिती यांच्या आधाराने हा उपदेश केला आहे। अनेक ग्रंथांचा आधार घेतल्याने, प्रत्यक्ष अनुभवात येत असल्याने त्याला मिथ्या म्हणता येणार नाही। कोणी मत्सराने त्याला खोटे म्हटले तर नाना ग्रंथात व्यक्त झालेले परमेश्वराचे वचनच अमान्य केल्यासारखे होईल। शिवगीता, रामगीता, ब्रह्मगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत अशा नाना ग्रंथांच्या आधाराने यात परमेश्वराचे यथार्थ वर्णन केले आहे। भगवंताच्या वचनावर अविश्वास दाखवील असा पापी कोण असेल? यातील सर्व विवेचन देवाच्या वचनापासून वेगळे नाहीच। पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाच दूषण देत असेल तो दुरात्मा, दुराभिमानाने, मत्सराने हे करत आहे हे ओळखावे। गर्वामुळे मत्सर निर्माण होतो, मत्सरातून तिरस्कार आणि पुढे त्यातून क्रोध प्रबळ होतो। अशा प्रकारे अहंकारामुळे कामक्रोधाने बिघडल्याचे प्रत्यक्ष दिसते। कामक्रोधाने बरबटला त्याला चांगला कसे म्हणणार? दुष्ट बुद्धी असल्याने अमृत सेवन करूनही मृत्यू झाल्याची राहूची कथा आपणास माहिती असेलच। आता हे बोलणे आपल्या अधिकाराप्रमाणे घ्यावे, मात्र अभिमानाचा त्याग करावा हे उत्तम। पूर्वी श्रोत्यांनी प्रश्न विचारले, ते एकत्र करून या ग्रंथात सांगितले आहे। आता हे ऐकल्याचे काय फळ ते सांगतो। हे ऐकल्याने भक्तीबाबतचा संशय नाहीसा होऊन वर्तनात सुधारणा होते, सायुज्य मुक्तीचे मर्म गवसते, साधन कठीण वाटत नाही, सोपा मार्ग सापडतो, अज्ञान दुःख भ्रांती नाहीशी होऊन
ताबडतोब ज्ञानप्राप्ती होते अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असलेले वैराग्य अंगी बाणवले जाते, विवेक आणि चातुर्य येते, भ्रांत अवगुण अवलक्षण यांचे रूपांतर चांगल्या लक्षणात होते. या ग्रंथाच्या वाचनाने मनधूर्त तार्किक शहाणा होतो, वेळेप्रमाणे कसे वागाय हे त्याला समजते. आळशी असलेले लोक उद्योगी होतात, पापी असलेले पस्तावतात, भक्ती मार्गाची निंदा करणारे उलट त्याची स्तुती करू लागतात, बद्ध असतात ते मुक्त होतात, मूर्ख असलेले अतिदक्ष होतात, अभक्त असलेलेही भक्ती मार्गाने मोक्ष मिळवतात, नाना दोष नष्ट होतात, पतित असलेले पावन होतात, केवळ श्रवण केल्याने प्राणी उत्तम गती प्राप्त करतात. देहबुद्धीचे नाना धोके, नाना संदेह, शंका कुशंका, संसाराचा उद्वेग हे केवळ श्रवण केल्याने नष्ट होतात. श्रवणाने अधोगती होत नाही, मनाला विश्रांती मिळते अशी याची फलश्रुती आहे. ज्याचा जसा दृष्टिकोन तसे त्याला प्राप्त होईल. जे लोक मत्सर धरतील त्यांना तेच प्राप्त होईल. अशा प्रकारे पहिल्या दशकातील पहिला समाज समाप्त झालेला आहे. पुढील कथा ऐकूया.

0: पशी काय मागावं? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवलेला जे आलात ते विशेष मागण्यासाठी आलेला आहात का? आणि ते मागितले तर तो देणार नाही असं नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केलं तर तितकं आपल्यापैकी कमी होतं, पण त्यानं कितीही दिलं तरी ते कमी होणं शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपलं खरं कल्याण होईल का? त्यानं तुम्हाला खरंच समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचं असेल त्या स्थितीत मला समाधान दे, हेच त्याच्यापाशी मागावं, त्याची करुणा भाकून. मला तू निर्विषय कर आणि काही मागावाशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे. असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं आणि त्यातच तुमचं कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटतं तेच भगवंताबद्दल वाटावं. सात्विक गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे मग तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडतं तेच आपण केलं तर त्याला ते गोड वाटतं. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानंच भगवंताला बद्ध करता येतं, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमानं, निष्कपट प्रेमानं वागावं. आपलं बोलणं अगदी गोड असावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावं लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे. नामाचं प्रेम नामातूनच उत्पन्न होतं. देवाला देता येईल असं एक नामच आहे आणि ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातलं जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. गुह्य म्हणजे रहस्य. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपलं मन आपोआप नामात रंगून जाऊ लागतं. भगवंताचं नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतेहो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। आपण दर भागामध्ये सिंधी समाजातील लोक कशा पद्धतीने यशस्वीरित्या व्यवसाय करतायत आणि त्याविषयीचे अनोखे किस्से गेल्या काही दिवसापासून आपण श्री अनिरुद्ध जोशी सरांकडून ऐकत आहोत। आज सुद्धा ते माझ्यासोबत आहेत आणि आज देखील एक भन्नाट असा किस्सा ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत। तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: नमस्कार।
0: तर आज काय सांगणार आहात तुम्ही?
1: आपल्या नाशिकच्या मेन रोडवरती एक सेवाराम आणि तोलाराम या नावाचे दोन सिंधी बंधू होते।
0: बर।
1: तर त्याच्यापैकी सेवाराम जो होता त्याचं महिलांची सौंदर्य प्रसाधनं, गंगावन, काही इमिटेशन ज्वेलरी अशा पद्धतीचं दुकान होतं।
0: बर।
1: आणि तोलारामचं कुलप, चाकू, सूर्या नेल कटर

0: कमरेचे पट्टे, गॉगल अशा पद्धतीचं दुकान होतं.
1: बर,
0: दोघांची दुकानं सुरळीत चालू होती, पण त्या सेवारामच्या धंद्याला दृष्ट लागली आणि 70-71 साली त्याच्या दुकानाच्या घरमालकांनी, माझी मुलं तरुण आहेत, त्यांना बेरोजगार आहेत, त्यांना कामधंदा पाहिजे, याच्यावरती सेवारामचं दुकान खाली करायला लावलं आणि कोर्टाकडून त्याच्या बाजू विरुद्ध निकाल लागला. सेवारामला दुकान खाली करावं लागलं.
1: बर,
0: 3 महिन्याची मुदत मिळाली. त्यांनी ओळखी पळखीच्या लोकांना कमी जास्ती करून माल विकून संपवलं एकदाचं प्रकरण. आणि आता काय करायचं, बेरोजगारीचं कुऱ्हाड त्याच्यावर कोसळली. आणि त्यावेळेला 70 साली त्याला 2, 5, 5, 7, 7 वर्षाची लहान मुलं होती, त्यांचाही पुढचं भविष्याचा प्रश्न त्याच्या समोर होता. त्या परिस्थितीमध्ये तोलारामनी सेवारामला सांगितलं की तू परत आता नवीन दुकान घेणार, फर्निचर करणार, माल भरणार, तर याच्यापेक्षा मी तुला एक प्रस्ताव देतो.
1: अच्छा.
0: म्हणे तू असं कर, माझ्या दुकानामध्ये एका भिंतीला एक कपाट जे आहे त्या ठिकाणी तू फक्त गॉगल विकायचेस. जर मी या सिनेमा थिएटर जवळ, चित्रमंदिर सिनेमा थिएटर जवळ गॉगल विकले तर माझे 5-10-20 गॉगल रद विकले जातील. पण त्याच्यापेक्षा तू दुकान घेत बसण्यापेक्षा तू दुकानामध्ये टोटल 5-25 हजार रुपयाचा गॉगलचा स्टॉक भर आणि तिथे दिवसभर ड्युटी करायची आणि फक्त गॉगल विकायचे आणि बाकी माझ्या दुकानाकडे लक्ष द्यायचं. याच्यामध्ये करावं एक लागेल की तुझा मिळणारा जो काही नफा असेल प्रत्येक गॉगल मागचा रुपये, 2 रुपये 5 रुपये, त्याचे 50-50 मला दुकानाचं भाडं बिडं नाही द्यायचं, पण मला अर्धी भागीदारी द्यायचीस.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये नाशिकच्या सिंधी समाजामध्ये माझ्या सगळ्यांची मैत्री आहे. त्याच्यात काही लोकांचं म्हणणं होतं की यांनी जर का त्याला फुकट दिलं असतं, पूर्ण 100% नफा तू घे, तर काय बिघडलं असतं. काही लोकांचं म्हणणं आहे ते जे काही केलं ते बरोबर आहे, तोच ग्लास अर्धा म्हणता येतो, तोच ग्लास भरलेला म्हणता येतो, आपल्याला तो वादात नाही जायचं. पण त्याच्यापेक्षा त्यांनी ते केलं आणि कौतुकाची बाब म्हणजे सेवाराम पुढे 25-30 वर्ष त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून गॉगल विकत होता.
1: अच्छा.
0: आणि तेवढ्या याच्यावरती सुद्धा रोज कमवल्या पैशातून बचत करत करत सेवारामनी व्यवस्थित त्याचं आयुष्य पूर्ण केलं. तोपर्यंत पुढच्या 30 वर्षामध्ये त्याची मुलं तरुण झाली, मोठी झाली, त्या मुलांनी पण, अर्थातच सिंध्यांची मुलं, त्यांनी पण भाड्याचं दुकान वगैरे घेऊन हे केलं, व्यवसाय सुरू केला. आणि आजच्या घडीला सेवारामनी रिटायर झाला, मध्यंतरी तो गेला असं मी ऐकलं, पण त्या काळामध्ये व्यवस्थित बचत करून आणि एकमेका भावांना, एकमेकांना साथ देऊन त्यांनी त्याला उभं केलं, सांभाळलं. आज सेवारामची दोघंही मुलं होलसेल व्यवसायात आहेत, एकाचा ज्वेलरीचा होलसेल धंदा आहे, दुसऱ्याचा गॉगलचा होलसेल धंदा आहे. अशी सुद्धा एकमेकांना सांभाळून आणि पुढे जाण्याकरता प्रयत्नशील सिंधी मी बघितलेले आहेत.
1: क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे सगळ्यांनाच याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे की कुठलाही अनसक्सेसफुल झालात, अपयश मिळालं की खचून न जाता आपण समोरच्याला मदतही केली पाहिजे, त्याला उभारी दिली पाहिजे आणि त्याने सुद्धा स्वतःनी हिंमत दाखवणं फार गरजेचं आहे. हेच याच्यातून खरं तर शिकायला मिळालं आणि किस्सा छान पद्धतीने सांगितला. पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या

0: मंडई दुग्धामृती आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आणि आज सुद्धा नेहमीप्रमाणे नवीन प्रश्न घेऊन मी सुद्धा हजर झालेली आहे. तर मंडळी अधिक फार वेळ न घालवता आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, दुग्धामृत हा आपला कार्यक्रम केवळ स्तनपानाबद्दल माहिती देणारा नाही, तर ओव्हरऑल एखादी स्त्री गरोदर राहिल्यापासून ते तिची डिलिव्हरी होईपर्यंत किंवा त्या त्यावेळी तेव्हा तेव्हा मनात येणारे प्रश्न कोणते असू शकतात आणि त्याच्याही नंतर प्रसूतीनंतर काय काय घडू शकतं, काय काय गुंतागुंत होऊ शकते, काय काय वेगवेगळे समज गैरसमज असतात, हे सगळंच आपण याच्यातनं जाणून घेतो आहोत. आता आज सुद्धा एक खूप वेगळा प्रश्न माझ्या मनात आहे. खरं तर कदाचित तो प्रश्न ऐकायला तुम्हाला आणि श्रोत्यांना सुद्धा हसायला येऊ शकतं, पण हा प्रश्न खरंच मनात आला म्हणून मला खरोखर तुम्हाला विचारण्याची इच्छा आहे. तो प्रश्न असा आहे की आत्ता आत्ताच मागच्या आठवड्यात आमच्याकडे एका डॉगीची डिलिव्हरी झाली आणि तिला 4 पिल्लं झालेली आहेत. पण त्यांचं आश्चर्य म्हणजे असं की पिल्लं झाल्याबरोबर ती लगेचच आपल्या आईचं दूध प्यायला लागली. म्हणजे त्या पिल्लांना काही शिकवावं लागलं नाही, त्यांना कोणाची मदत लागली नाही, त्यांना कुठे तिथे ते फिडिंग होत असताना ऍडजस्ट करावं लागलं नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की माझ्या मदतीची त्यांना गरज लागू शकते, पण माझ्या मदतीची त्या पिल्लांना मुळीच जरूर पडली नाही. तर मग माणसालाच काही इतके प्रश्न पडू शकतात किंवा माणसालाच इतकं सगळं अवघड का वाटू शकतं, हे सगळं होण्यामागे काय कारण आहे आपण काय सांगाल?
1: अगदी खरंय, यू आर हिटिंग द नेल ऑन दी हेड. तू बघ, माणसाला बाळ झाल्यानंतर ते बाळ पटकन काढून घेतलं जातं. एकतर त्याला कोणीतरी आजी पणजी नातेवाईक यांच्याकडे सोपवलं जातं आणि मग ते फिरत राहतं बाळ सगळ्या नातेवाईकांकडे. आईच्या जवळ यायला किती वेळ लागतो? तास, 2 तास, 4 तास. आणि मग बाळ आईच्या जवळ ठेवलं जातं, ते सुद्धा आईजवळ नाही, कुठेतरी झोक्यात वगैरे, किंवा काही वेळा 4 तास एन आय सी यूत ठेवलं जातं. बाळ जर आईजवळ दिलंच नाही तर बाळ पिणार कसं? तूच बघ आता हे उदाहरण. डॉगीचं तू म्हणतेस की लगेच पिल्लं प्यायला लागली, त्यांना मदत पण लागली नाही, पण ती पिल्लं तू काढून घेतलीस का बाजूला? ती दुसरीकडे घेऊन गेलीस का? त्यांना आंघोळ घालत बसलीस का? नाही ना, ती पिल्लं तिथेच होती, आईजवळच होती, आणि मग आईने त्यांना चाटून स्वच्छ केलं आणि लगेच पिल्लं प्यायला लागली. हे त्यांचं जे नैसर्गिक बॉन्डिंग झालं ते पण होऊ देतो का माणसाचं? खरं म्हणजे बाळ झाल्यानंतर ते आईला दाखवलं पाहिजे, लगेच बाळाची आईने पॉपी घेतली पाहिजे, बाळाच्या गालाला गाल घासला पाहिजे, एक प्रकारचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि मग लगेचच जर ब्रेस्ट क्रॉल केला, बाळ आईच्या छातीवरती ठेवलं, पालथं ठेवलं, अर्थातच सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन, आणि जर का ते नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तरच, त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर नाही, पण ते जर का आईच्या छातीवरती ठेवलं तर ते बाळ सरकत जाऊन ते पण प्यायला लागतं, ते पण ब्रेस्ट क्रॉल करतं, त्याला दिसत असतं, स्तनाग्र म्हणून तर डार्क असतात, त्याला वास येत असतो, त्यामुळं पोटातल्या पाण्याचा म्हणजे ॲम्नियोटिक फ्लुइडचा वास आला की ते स्तनाग्राकडे सरकतं, आणि त्याचबरोबर त्याला ऐकू पण येतं. त्यामुळं आईचे हार्टबीट्स जसे पोटात असताना बाळ ऐकत होतं तसे ते ऐकतं, आणि आईच्या स्तनांकडे सरकून बाळ छाती प्यायला लागतं. त्यामुळं आपण हे होऊच देत नाही, आपण बाळ काढून लांब नेतो म्हणून हे घडत नाही. आणि एकदा नैसर्गिक प्रक्रियेच्या मध्ये आड आपण आलो की ती सुरू व्हायला अवघड जातं. त्यामुळं जर का बाळ आईजवळ दिलं, लगेचच प्रेस क्रॉल केला, लगेचच बाळ प्यायला लागलं, तर माणसाच्या बाबतीत हे अवघड नाही. आणि पूर्वी होतच होतं ना, पूर्वी कुठे सगळे फॉर्म्युला आणि हे सगळं देत होते, पण आता हे ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळं ते ऑप्शन्स लोक ट्राय करतात. आणि मग निसर्गाच्या विरोधात गेल्यानंतर जे नैसर्गिक प्रक्रिया आहे स्तनपान करण्याची, ती बंद पडतात. साधं आहे, सोपं आहे ना?
0: म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर नंतर जशा जशा समजत गेल्या, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तर हे सगळं कुठेतरी ट्राय करण्याच्या नादात किंवा काहीतरी वेगळं करून बघण्याच्या नादात आपण आपल्या पूर्वीच्या गोष्टी कुठेतरी मागे पडतो आहोत का, असाच प्रश्न इथे निर्माण होतो. पण अर्थातच तुम्ही या प्रश्नाच्या माध्यमातून खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आता पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारते तो म्हणजे असा की हे जे निव्वळ स्तनपान आहे की फक्त आईचं दूध, तर ते किती दिवस साधारणपणे दिलं गेलं पाहिजे आणि मग नंतर काय करायचं की समजा गाईचं दूध बाळाला द्यायचं, पाणी द्यायचं, वरणाचं पाणी द्यायचं वगैरे, हे कसं चालू करायचं? आणि मग त्याच्याही नंतर पुढे जेव्हा घन आहार येतो, मग बिस्किट असेल, चॉकलेट असेल, कधी कधी आईस्क्रीमची चव देणं असेल, तर मग हे सगळं कधी सुरू करायचं?
1: 6 महिने पूर्ण होतात त्या दिवशी बाळाला उष्टावण करायचं. 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान द्यायचं, म्हणजेच गुटी नाही, बोनिसान नाही, टॉनिक नाही, बाळकडू नाही, क्राईपॉटर नाही, चाटण नाही, वरचं दूध नाही, पाणी नाही, काहीच द्यायचं नाही. जेव्हा महिन्यानी 7वा वाढदिवस असतो त्या दिवशी उष्टावण करायचं. म्हणजे काय करायचं? ताजा, घरगुती, स्वच्छतापूर्वक बनवलेला घन आहार चालू करायचा. म्हणजे कसं? आता तूच बघ, आता तू जे जे विचारलं ते या क्रायटेरियामध्ये बसत नाही. म्हणजे वरणाचं पाणी, भाताचं पाणी, हे सगळं पाणीदार अन्न झालं, किंवा बिस्किट, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या काही घरी बनवलेल्या आणि पौष्टिक नाहीत. त्यामुळं जे पण पौष्टिक आहे ते आपल्याला द्यायचं आहे, घरी बनवलेलं ताजं द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बाळाचं वजन पण वाढलं पाहिजे ना, त्यामुळं सुरुवात करताना थोडंसं सैल असं पेजेसारखं बनवायचं आणि हळूहळू ते घन प्रमाणात आणायचं. तर या पद्धतीनं कसं द्यायचं हे आपण पूर्ण डिटेल पुढच्या भागात बघणारच आहोत. पण आत्ता मी सांगते की गाईचं दूध तर बिलकुलच द्यायचं नाही. म्हणजे कुठल्याही प्राण्याचं दूध हे माणसाला का द्यायचं? त्याच्याऐवजी आईचं दूध चालू ठेवायचं. आईचं दूध हे बंद नाही करायचं किंवा एकदम कमी नाही करायचं. आपण अन्न चालू करतोय त्याच्याबरोबर आईचं दूध चालू ठेवायचं. आणि साधारणतः 2 वर्षापर्यंत आईचं दूध चालू ठेवायचं. त्याच्यानंतर आईची आणि बाळाची मर्जी. काही वेळेला आईला जर वाटलं की अजून चालू ठेवायचं आहे स्तनपान, तर ती चालू ठेवू शकते. किंवा दूध येत आहे पण बाळाला डायरेक्ट नाही द्यायचं, तर अशा वेळेला ती काढून बाळाला देऊ शकते, अन्नात घालून देऊ शकते, वेगवेगळ्या माध्यमातून ती देऊ शकते. पण 2 वर्ष आईने स्तनपान द्यावं, म्हणजे बाळाला सगळे पौष्टिक घटक मिळत राहतात. पण ते टॉनिकसारखं आहे, त्यामुळं त्याच्यावरती बाळ फक्त निव्वळ अवलंबून नाही राहू शकत. आपण आहार चालू करतो, पूरक आहार चालू करतो 6 महिन्याच्या बाळाला, आणि हळूहळू तो वाढवत नेतो. या पद्धतीनं 1 वर्षाचं मूल हे सर्व वरण, भात, भाजी, पोळी सर्व आपल्यासारखं जेवायला लागतं. तर हे कसं करायचं हे आपण पुढच्या भागात डिटेलमध्ये बघूया. पण हे मात्र लक्षात ठेवायचं की 6 महिने निव्वळ स्तनपान द्यायचं आणि 6 महिन्यानंतर स्वच्छतापूर्वक ताजा घरी बनवलेला घन आहार हा चालू करायचा आणि तो हळूहळू वाढवत न्यायचा. सुरुवातीला थोडासा पेजेसारखा चालू करून नंतर घन करत न्यायचा आणि त्याच्याबरोबर स्तनपान हे 2 वर्षापर्यंत चालू ठेवायचं.
0: खरंच डॉक्टर, नेहमीप्रमाणे आजचा भाग सुद्धा तितकाच रंजक आपला ठरलेला आहे. माझ्या सुरुवातीच्या प्रश्नाच्या माध्यमातून कदाचित श्रोत्यांना काही वेगळं मनात येऊ शकतं, पण त्याचं निरसन सुद्धा तुम्ही खूप छान केलं आणि नेहमीप्रमाणेच आजचा भाग सुद्धा खूप उद्बोधक ठरला असंच मी म्हणेन. अशाच काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात श्रोत्यांना आपण भेटूया. तोपर्यंत आत्तापुरतं मात्र इथेच थांबूया. डॉक्टर, तुम्ही इथे आल्यापासून पुन्हा एकदा मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत मामी भाऊजय. आई, काही पण देत जाऊ नको डब्यात. काय दिलं रे मी असं? मामाकडे तर फार आवडीने खात होता मागून मागून. मग आज काय झालं? ए आई, मामीने ना ते मेथीचे पराठे खूपच टेस्टी केले होते. कणभरही कडू लागत नव्हते. अरे, मेथीचा पराठा कडूच असणार. ओके, मग मामीचा का नाही झाला कडू? मामीला रेसिपी विचारून मग करायचा ना. का मला येत नाही का? तिला काय विचारायचे? का ग आई, का नाही विचारायचे? मामी इतका छान बनवते, मग विचारायला काय हरकत होती? तूच म्हणते ना, ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते घ्यावे, आत्म्यात घ्यावे. आत्म्यात घ्यावे नाही, आत्मसात करावे असं म्हणते. तेच ते. खूप भूक लागली आहे यार. मी नाही खाऊ शकलो तो कडू पराठा. जेवायला वाढ पटकन, खूप भूक लागली आहे. खरंच की डबा जसेच्या तसाच आहे? एक दोन घास खाल्ले का नाही? खरंच वहिनीला फोन करायला पाहिजे होता, हो ना? पण मन काही धजेना. तिला काय विचारायचं आहे? एवढा काय तिला भाव द्यायचा आहे? आपण पण आपल्या सासरी सगळ्यांना खुश ठेवतो, मग कुठे कोण आपले कौतुक करते? सतत मामाच्या घरी चाललो, आजोळी चाललो असंच तर म्हणत असतात सगळे. कधीतरी कोणी म्हणतं का, वहिनी हे छान झाले, की वहिनी तुझ्यामुळे हे झाले असं कोणी म्हणतं का, की मामी मज्जा आली असं म्हणतं? आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून. पण खरं पाहता आपण सासरच्यांना नावं ठेवत आहोत, पण वागताना मीसुद्धा तसंच तर वागते. काम करायला मामी असते आणि कौतुक मात्र मामाचे केले जाते. मामाकडे गेलो, भावाकडे गेलो, अशी मज्जा आली, मस्त आराम झाला, फिरणे झाले. भावाकडे गेल्यावर पोरांचे काहीच बघावे लागत नाही. या सगळ्या टिमक्या जिच्या जोरावर मिरवते तिला मात्र कधीच कोड कौतुकाने म्हणत नाही, का ग दमली का, किती करते? उलट कशी चुकेल किंवा तिचं कामच आहे, त्यात काय एवढं, असा आपला ॲटिट्यूड असतो. जर आपण मामीच्या भूमिकेत भाऊजईच्या नात्यात कर्तव्यासोबत आपलेपणा निर्माण करतो, मग तीसुद्धा तेच तर करते. आपली अपेक्षा असते नंदेने कौतुक करावे, मग आपल्या भाऊजईला पण वाटत असेलच की जे पेरू तेच उगवते. या उक्तीनुसार आधी आपण आपल्या वहिनीचे, मुलांच्या मामीचे कौतुक केले, प्रेमाने एक मैत्रीण या नात्याने बघितले, तर आपल्याकडे पण असेच बघितले जाईल. आपण करत असलेले भाचेंचे कोड कौतुक, नंडेची उठबस एक नुसतं कोरडं कर्तव्य न राहता एक आपलेपणाचे, प्रेमाचे, हक्काचे स्थान होईल. आनंदाने, आपुलकीने, प्रेमाने, हसऱ्या चेहऱ्याने स्वागत होईल. आपल्याला नात्यांकडून ज्या अपेक्षा असतात तशाच काही अपेक्षा समोरच्याकडून पण आपल्या नात्याबद्दल असतीलच ना. आपण आधी पुढाकार घेऊन त्या पूर्ण करू, म्हणजेच नक्कीच आपला पण नात्यांचा ओलावा खोलवर मुरत जाईल, टिकून राहील. माहेरी भाऊजय खंबीर उभी असते, त्यामुळेच थकलेले आईवडील लेकीचे माहेरपण आनंदाने, तृप्तीने बघत असतात, अनुभवत असतात. आणि भाच्यांना मामाच्या घरी जाण्याची ओढ कायम असते, कारण तिथे प्रेमळ आपली भाऊजय, मुलांची मामी असते. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मी डॉक्टर हरी कुलकर्णी स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच माझ्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: कविताजी नेहमीप्रमाणेच यावेळेस सुद्धा तुम्ही कोणाला तरी घेऊन आलाय. मग ओळख तर तुम्हालाच करून द्यावी लागेल.
1: नक्की करून देणार आहे. अरे भाऊ, झालं काय माहितीये का, काही दिवसांपूर्वी म्हणजे वर्षांपूर्वी म्हणा, मी श्री नामदेव महाराजांच्या परीक्षेला बसले होते, म्हणजे गाथेच्या परीक्षेला बसले होते. आणि आळंदीत माझे फोन वगैरे झाले, पंढरपुरात फोन झाले, आणि तिथून मला एक नंबर देण्यात आला की ह्या नंबरवरती तुम्ही नाशिकसाठी चौकशी करा. आणि मी नाव वाचलं सूर्यकांत धटिंगण म्हणून, मी फोन वगैरे केला, त्यांच्या मिसेसशी पण बोलले, म्हणजे काकूंशी पण बोलले, आणि त्यांनी मला खूप म्हणजे काय सांगू, मी एक सेकंदावर असं मला भरून आलं होतं की आपल्या नाशिकमध्ये इतकं ज्ञानाचं भांडार असताना आपण आळंदी पंढरपूर पर्यंत फिरून आलो. आणि मग नंतर मी सहज माझ्या मित्राला विचारलं, अशा असं त्याचं आडनाव धटिंगण आहे, तर म्हणलं तू ओळखतोस का, तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे माझे आई वडील आहेत म्हणून. म्हणजे इतकं आपलं असं दुर्दैव म्हणायला पाहिजे की आपलं काखेत कळसण गावाला वळसा होऊन जातो. तर मी आज ज्यांना आणलेलं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल, सूर्यकांत धटिंगण आणि काकू धटिंगण काकू, अशा दोघांना मी आज इथे बोलवलं एवढ्यासाठी की हे दोघही जण गाथाव्रती आहेत. आणि हे महाराष्ट्रातनं दोघही जण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तर झालेच होते, परंतु उपासना म्हणून त्या दोघांची श्री नामदेव महाराजांची अत्यंतिक सेवा आहे. आणि म्हणून आज समाधी सोहळ्याचा 675वा समाधी सोहळा आहे, तर त्या निमित्ताने मी म्हणलं आज काका काकूंशी आपण गप्पा मारू आणि त्यांच्याकडून नामदेव महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी आज या दोघांना इथे बोलवलंय, तुमची पण ओळख करून देते. धटिंगण काका आहेत सूर्यकांत धटिंगण आणि काकू आहेत, आणि या दोघांना गाथाव्रती म्हणून फार मोठा मान इथे मिळतो, इथे पण पंढरपुरात पण आळंदीमध्ये पण. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात.
0: नमस्कार काका काकू.
2: नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. भक्तरत्नम संतवर्यम भक्ती मार्ग प्रबोधकम विठ्ठलांग्रे रतम वंदे नामदेव पुनः पुनः पंढरी क्षेत्र महात्म्य येन लोके प्रचारितम कीर्तनाद्य गुरुम वंदे नामदेव पुनः पुनः. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा या दृष्टीने आहे की या दिवशी नामदेव महाराजांनी पंढरपुरामध्ये संजीवन समाधी घेतलेली होती, आणि ती संजीवन समाधी आपल्या कुटुंबासहित त्यांनी घेतलेलं हे पहिलं उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातच नव्हे, आपल्या देशामध्ये हे सुद्धा पहिलंच उदाहरण आहे की अशा तऱ्हेने एका कुटुंबाने एकाच वेळेला संजीवन समाधी घेणं ही एकमेव घटना त्यावेळेला घडलेली आहे. आणि त्या दृष्टीने या संजीवन समाधीच्या दिवसाला महत्व प्राप्त झालेलं आहे. आता संजीवन समाधी आणि नुसती समाधी याच्यामध्ये अंतर आहे किंवा त्याच्यामध्ये बदललं आहे थोडंसं, किंवा संजीवन समाधी वेगळी नुसती समाधी वेगळी. ही संजीवन समाधी जी घेतली ती स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आहे, आणि ते योगमार्गी असल्यामुळे त्यांनी कुंडलिनीचं जागृत करून आपली संजीवन समाधी त्यावेळेला घेतली होती. पण ह्या संजीवन समाधीची माहिती ज्ञानेश्वरांकडनं नामदेवरांकडे कशी आली, तर नामदेव महाराज सुद्धा त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या तीर्थयात्रेमधून त्यांनी ज्ञानेश्वराकडनं संजीवन समाधीचे माहिती किंवा ज्ञान थोडस करून घेतलं. ते त्यांनी आपल्या नामदेव गाथेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 3 जुलै 1270 हा त्यांचा संजीवन समाधीचा दिवस आहे, आणि त्यांचा जन्म जो आहे तो 26 ऑक्टोबरला 1270 झालेला आहे. त्या जो समाज आहे तो निरक्षर आहे, आणि निरक्षर समाजापर्यंत आपले विचार पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला, आणि भक्तिमार्गामध्ये सुद्धा जी नामस्मरण भक्ती आहे, नवविधा भक्तीमधली तिसरी भक्ती जी आहे, तिचा अंगीकार नामदेव महाराजांनी केला. आपल्याला फक्त उठता बसता जेवताना खाताना पिताना चालताना फक्त नामस्मरण करायला सांगितलं, आणि ते इतक्या सोप्या रीतीने आणि मृदू भाषेमध्ये नामदेव महाराजांनी अभंगाच्या स्तरातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही नामस्मरण भक्ती सुद्धा देवापर्यंत पोहोचवते, देवाला आपलं सगळं देवाची कृपा प्राप्त करून देते, असं जेव्हा मनावरती बिंबवलं तेव्हा नामदेव महाराजांचा हा विचार जो आहे तो तळागाळापर्यंत पोचत गेला. मुख्य विचार जो दिला नामदेवाने याच्यामध्ये अजून एक की देव आणि देह याच्यामध्ये देश आहे. म्हणजे देशप्रेमाचं जे बीज रोवलं गेलं किंवा वाढायला लागलं ते नामदेवांनी पहिल्यांदा देशप्रेम सुद्धा लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. नामविद्येचे प्रणेते होते, नाममंत्राचे सुद्धा ते प्रणेते होते आणि ईश्वर भक्तीची ओढ हा त्यांचा स्वभाव होता आणि कीर्तन ही त्यांची संस्कृती होती आणि ही विठ्ठल भक्ती जी आहे ही विठ्ठल भक्तीची परंपरा पिढ्यानपिढ्या त्यांच्यापर्यंत चाललेली होती. आज पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांची 16वी पिढी अस्तित्वात आहे आणि ज्यावेळेला संजीवनी समाधी घेण्याचा सगळ्या कुटुंबाला प्रयत्न त्यावेळेला त्यांचे एकमेव सून त्यावेळेला गरोदर असल्यामुळे तिने समाधी घेतली नव्हती आणि तिच्यानंतर जी काही हे संतती झाली ती संतती म्हणजे आता 16वी पिढी नामदेवांची कार्यरत आहे. हा तर ते नामदास बुवा म्हणून आहे, कृष्णदास नामदान बुवा पंढरपुरामध्ये, ते आता ती गाडी चालवत आहे.
1: काकू तुम्ही गाथाव्रती म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, कसा प्रवास होता एक गृहिणी ते गाथाव्रती?
3: माझा प्रवास असा झाला, मला अध्यात्माची आवड आहेच पहिल्यापासून, पण घरातल्या म्हणजे सगळ्या गोष्टीमुळं हा विचार थोडासा म्हणजे मुलांच्या सगळं करण्यात त्याच्यात वेळ गेला. पण ज्या वेळेला इकडे वर्ग सुरू झाला PNT कॉलनीमध्ये निघते सर आले होते आणि त्यांनी एक जण आले आमचा त्यावेळेला ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता त्यामुळे आता आम्ही गाथा सुरू करतोय. तर मग म्हणाल मी तर ज्ञानेश्वरी माझी पूर्ण झाली नव्हती तेव्हा, म्हटलं यांना म्हटलं अहो मला ते दोन्ही जमणार नाही हे म्हणे तू भाग घे त्याच्यामध्ये तू लिहायला सुरुवात करून. पहिल्याच बॅचला आम्ही 20 जणी होतो हो आणि त्या घरी घ्यायच्या आणि तिथून मग सुरुवात केली. त्यापूर्वी माझं आठवले शास्त्रींच्या म्हणजे ह्याच्या स्वाध्यायाच्या 4 परीक्षा झाल्या होत्या, गीता वगैरे इकडे झालं होतं बरंच म्हणजे
1: प्रवास
3: चालू हो तो प्रवास चालूच होता. भक्ती फेरी वगैरे म्हणजे आठवले शास्त्रींचे जेवढे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून जात आणि घरूनही सगळे परवानगी असायचे. सोनांचा पण आणि ह्यांचा पण मला जास्त सहभाग त्यांच्या सगळ्यांची माझ्याकडे पाठिंबा होता त्याच्यामुळे मी जाऊ शकत होते बाहेर. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आम्ही दोघं म्हणजे 12 पेपर झाले, शेवटचा पेपर पण समजून पडला. शेवटचा पेपर आम्ही दोघंच घरा होतो आणि एका दिवशीच्या दिवशी अचानक असा फोन आला निघते सर होते ते म्हणाले अहो तुम्ही कोण घरी, म्हणलं आम्ही दोघंच आहो, म्हणे तुमचा महाराष्ट्रातून पहिला नंबर आलेला आहे आणि गाथावरती म्हणून म्हणजे त्यावेळेचा तो प्रसंग आठवतो मला. म्हणजे आम्हाला मला काही सुद्धा आम्ही दोघंच घरामध्ये होतो. नंतर म्हणे मग तुमचा परिवार बाकी कधी येतात, म्हटलं संध्याकाळी येतात 6 नंतर, मला सगळ्यांच्या देखत बोलायचं म्हणे. अशा रीतीने तो प्रवास झाला छान पैकी आणि मग हे नामदेव गाथेकडे वळले. मग यांचं चालू असताना त्यावेळेला त्यांचे पेपर तपासणं किंवा पाहणं 11 साली यांची पण झाली, त्यांच्या पण बाबतीत ते झालं, ते पण महाराष्ट्रातून पहिले आले याच्या. मग गाथा म्हणे आता मला चिपळून ताई काय म्हणाल्या, आता मी गीता ज्ञानेश्वरी सगळं सांभाळते पण तुम्ही दोघांनी आता नामदेव गाथा सांभाळा. तर म्हटलं अहो आम्हाला जमणार नाही म्हणे मी आहे ना तुम्ही सुरुवात तर करा पण आता ते तुमच्याकडेच देणार आता आम्ही करणं. हे विठ्ठल मंदिरात जेव्हा पंढरपूरला गेलो ना त्या विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिरात प्रवेश करता आता इथून पुढे गाथा तुम्ही सांभाळायची त्यांचे शब्द मला आठव. मग सुरुवात केली म्हणे काय हरकत नाही आपण वर्ग घेऊ. नंतर आम्ही विठ्ठल मंदिरात चौकशी केली म्हणे काय हरकत नाही आणि मिळाले पण बरेच त्यावेळेला उपस्थिती पण छान होती. तीन सभासद चांगले 3 वर्ष पाठोपाठ जसं 20-25 जणी असायच्या वर्गाला.
1: पण हा तर झाला काका एक परीक्षेचा भाग, पण तुम्ही गाथा वाचली त्याच्याने तुमच्या आयुष्यात खरं म्हणजे तुमच्या दोघांचा प्रवास म्हटलं तर रिटायरमेंट नंतर सुरू झाल्यासारखं. पण जरी एका तत्वावरती तुमचं आयुष्य सगळं अवलंबून होतं तरी ऍक्च्युअल गाथेचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला त्यानंतर जीवनात काय फरक पडला असं तुम्हाला वाटतं?
3: खूपच परिवर्तन झालं. म्हणजे ज्या काही अडचणी वगैरे येत होत्या कुठल्याच म्हणजे कुठलं काही संकट आलं किंवा काही सुखदुःख आपलं पण त्याचा परिणाम एवढा होत नव्हता. म्हणजे तीव्रता कमी झाली आणि वागण्याची पद्धत शांतता म्हणजे लोकसंग्रह जास्त झाला आमचा आणि घर म्हणजे याच्यामुळं काय झालं आम्हाला खूप चांगले लोक मिळाले, खूप चांगल्या लोकांच्या सहवासात आम्ही आलो आणि आम्हाला खूप आनंद मिळाला विशेष म्हणजे
1: गाथेचा. काय
2: मुख्य सांगायची गोष्ट अशी की आमचा पिंड म्हणजे आमच्या घराण्याचा पिंड हा व्यापाराचा होता आणि व्यापारी क्षेत्रामध्ये जे असलेले लोक अध्यात्माकडे वळणं ही रेअर केस असते आणि ते फार अवघड पण आहे आणि व्यापारी लोकांना आपला व्यापार सोडून अगदी मरेपर्यंत ते करतच राहतात त्यांचा. पण मी स्वतः नोकरी धंद्यामध्ये असल्यामुळे मला जर रिटायरमेंट नंतर जो वेळ मिळाला आणि त्याच्यामध्ये माझे सुरते देवता म्हणजे माझी पत्नीच होती आणि ही जेव्हा एकावर एक एकामागून एक परीक्षा द्यायला लागली आणि त्याच्यामध्ये तिने जे यश संपादन केलं ते अतिशय दैदिप्यमान असं यश होत आणि नंतर माझ्या मनाला असं वाटू लागलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं सुद्धा उर्वरित आयुष्य आहे ते सुद्धा आनंदात जाण्याकरता काहीतरी मार्ग आपण स्वीकारला पाहिजे आणि हिच्या बरोबर मग मी कुठल्या कीर्तनाला जाणं, प्रवचनाला जाणं, भजनाला जाणं वगैरे माझं चालू झालं आणि त्याच वेळेला आमचा संपर्क अनघाते चिपळूणकरांशी आला आणि त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तर म्हणजे आम्ही सगळ्या सर्वस्वी अध्यात्मालाच वाहून घेतल्यासारखं झालं आणि मला नंतर असं वाटायला लागलं की हिला जर दामदेव गाथावरती पदवी मिळाली आणि ती पण एका एक नंबरनी मिळाली आपल्याला सुद्धा का मिळू नये, ही ईर्ष्या माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी सुद्धा आणि त्याच्यानंतर मात्र जे अभ्यासार्थी होते त्यांना हे कळून चुकलं होतं की सरांना आणि बाईंना एवढा त्रास देण्यापेक्षा आपणच हे करायला पाहिजे म्हणून ते स्वयंस्फूर्तीने त्याच्यानंतर काम करायला लागली.
3: म्हणजे
2: आम्ही असं समजलो की आपल्या अभ्यासाचा आपण जे काही ज्ञान याला देतो त्याच्यामध्ये यांच्यातही बदल घडून येतोय, आपल्या जसा बदल घडून आलेला आहे तसा यांच्यामध्ये सुद्धा बदल घडून आलेला आहे आणि तेव्हापासून मग आमचं हे कार्य आतापर्यंत चालू आहे.
1: पण तुम्ही असं अभंगांवरती कुठे जाऊन निरूपण वगैरे
3: केलं? तीन ठिकाणी झाले. एक विठ्ठल मंदिरात असाच समाधी सोहळ्याचाच कार्यक्रम होता तर त्या दिवशी त्यांनी समाधी सोहळ्याचा हा प्रसंग घ्या म्हणाले. मग तो प्रसंग मग यांनी अभंग गाय म्हटले ते मधले मधले आणि त्याच्यावर निरूपण मी केलं.
2: आता नामदेव महाराजांनी या सगळ्या संतांच्या समाधी ज्या आहेत त्या चक्षुर्वयी सत्यम बघितलेल्या असल्यामुळे त्यांनी त्या जशाच्या तशा आपल्या गाथ्यामध्ये लिहिलेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा समाधीचे जे त्यांनी अभंग रचलेले त्यातून त्यांची समाधीचा जो प्रसंग आहे तो त्यांनी इतका उभेहूब केलेला आहे की तो ऐकताना आणि वाचताना सुद्धा डोळ्यात अश्रू येतात अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनंतर सोपान काकांची समाधी आहे, सो नंतर शेवट सगळ्यात निवृत्तीनाथांची समाधी. तर सांगायचं तात्पर्य हे की या सगळ्या संतांची जे समाधी समाधीचे प्रसंग आहेत हे स्वतः डोळ्यांनी रामदेव महाराजांनी पाहिलेले असल्यामुळे ते त्याचे साक्षीदार होते आणि मला त्याच्यामध्ये एक दुसरी आश्चर्यकारक गोष्ट अशी वाटली की ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी एक संस्कृत प्रचुर असं स्तवन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नामदेव महाराजांनी. हां, ते व्यवहाराचं बंद करण्यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी एक स्तवन केलेलं आहे आणि ते संस्कृत प्रचुर भाषेमध्ये आहे आणि ते नामदेवाने ऐकलेलं होतं आणि ते ऐकलेलं जे स्तवन आहे ते नामदेव महाराजांनी जसे

0: जातीमधून अष्टप्रगत पगड जाती ज्याला आपण म्हणतो, त्या अष्टपगड जातींमधनं संत निर्माण झाले आणि ही संतांची जी मानदेळी आहे ती पुन्हा महाराष्ट्रात पुढे कुठेही झाल्याचा इतिहास नाहीये. आपण इतिहास पाहिजे तर पडताळून बघा, एवढे मोठ्या प्रमाणामध्ये संतांची निर्मिती त्यावेळेला झाल्याचं कारण त्यांना मिळालेला नामदेवांचा आश्रय आणि नामदेवांनी या सगळ्या समाज या दलित समाजाला म्हणा किंवा उपेक्षित समाजाला काय केलं असेल तर पहिल्यांदा शिक्षित केलं, त्यांना अक्षर ओळख करून दिली आणि हे अक्षर ओळख करताना आपल्या घरातून त्यांनी सुरुवात केलेली आहे हे आपण लक्षात घ्या. कारण त्यांच्या घरामध्ये सुद्धा अशिक्षित महिला होत्या, मग त्यांना पहिल्यांदा सुशिक्षित केलं आणि उपेक्षित समाजातून आलेली जनाबाई की जी त्यांच्या घरात होती तिला सुद्धा त्यांनी शिक्षित केलं आणि तिच्याकडनं सुद्धा अभंग रचना करून घेतले.
1: कारण शतकोटीची जी प्रतिज्ञा त्यांनी केली, शतकोटी अभंग करणार,
0: शतकोटी अभंगाची जी प्रतिज्ञा त्या नामदेव महाराजांनी केली ती 54 कोटी अभंग पर्यंत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या आपल्या परीने त्यांनी सुद्धा अभंग रचले. आणि असं करत करत करतो 96 कोटी अभंग ज्या वेळेला झाले, स्वतः पांडुरंगाने आणि रुक्मिणी मातेने सुद्धा त्यात अभंग लिहिलेला आहे. तर ही संख्या जेव्हा 96 कोटी पर्यंत गेली आणि 4 कोटी अभंग जेव्हा राहिलेले होते ते 4 कोटी अभंग नामदेव महाराजांनी तुकारामाच्या येऊन ते 4 कोटी अभंग पूर्ण केले असा
1: असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये
0: असं सांगितलं.
1: म्हणून नामदेव तुकाराम महाराज नामदेवांचाच अवतार समज, 4 कोटी त्यांनी पूर्ण केले.
2: पण नामदेव महाराज म्हणले की नाम्याची पायरी प्रत्येकाला जुळलेला आहे, तर नामदेव महाराजांच्या पायरीविषयी काय सांगाल?
1: नामदेव महाराजांच्या पायरीविषयी असं ते म्हणाले, ज्या जिथे सगळ्यांनी समाधी घेतली तर ते म्हणाले की समाधीवरती बांधावी असे उंच, तर ते म्हणाले जे यात्रेकरू जे येतील जे दर्शनार्थी त्यांच्या पायाची रज धूळ माझ्या मस्तकाला लागली पाहिजे, म्हणून मी समाधी माझी इथं समाधी म्हणजे समाधीचंच ती जागा निवडली पायरी
0: मस्तकी
1: भक्तांची सगळे भक्त येतील माझ्या.
3: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय
2: सूर्यकांत धटिंगण आणि धटिंगण काकू अशा दोघांना मी आज इथे बोलवलं एवढ्यासाठी की हे दोघही जण गाथाव्रती आहेत
3: आणि भेटूयात परत आपल्या
2: वृत्तीची निवृत्ती
3: कार्यक्रमात.

नमस्कार सिकश्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज सादर करीत आहे 18वा भाग. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने मागील भागापासून आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी, चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. आज ऐकूया संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी. मंडळी, आज सुरुवात करूया संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेल्या एका लोकप्रिय गाण्याने. आपल्या रूपाचा अभिमान असणारी ही नायिका, स्वतःच्या रूपसंपदेवर तिला इतका आत्मविश्वास आहे की ती म्हणते आहे, मीच माझ्या रूपाची राणी असल्याने मला आरशात पाहण्याची गरजच काय. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे हे गाणे, गायले आहे उषा मंगेशकर यांनी. बन्या बापू या चित्रपटामधील हे गाणे चित्रित झाले आहे या चित्रपटाच्या नायिका सरला येवलेकर आणि उषा नाईक यांच्यावर. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास तुमच्यासाठी. प्राजक्ताच्या छायेत फुलांची ही बरसात, प्राजक्ताच्या छायेत फुलांची ही बरसात, भिजले तया तुम्ही ग बाई सुख हे अथांग की, गाणे उसळे उभ्या देही कशी गाऊ ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी.

रसिक हो, बन्या बापू हा 1977 सालचा चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन होते सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे आणि कथा पटकथा संवाद होते सिद्धहस्त साहित्यिक वसंत सबनीस यांचे. तर या चित्रपटातील गाण्यांचे गीतलेखन केले होते डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी. रूढार्थाने नायक नसलेले मोहन गोखले आणि बाळ कर्वे या दोन्ही नायकांनी या चित्रपटामध्ये बहारदार काम करून केलेली धमाल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांच्या नायिका होत्या सरला येवलेकर आणि उषा नाईक. बन्या बापू या चित्रपटाचे संगीतकार ऋषिराज यांनी या चित्रपटातील सगळी गाणी इतकी सुमधूर केली होती की ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात बरं का मंडळी. या एकाच चित्रपटामुळे संगीतकार ऋषिराज प्रसिद्धीच्या झोकात आले होते. ऋषिराज यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांना देखील संगीत त्यानंतर दिलेले होते. रसिक हो, यानंतर ऐकूया ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेले उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेले हे बहारदार गीत. हे गाणे प्रेमी युगुलांच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांची आठवण करून देणारे आहे. बहुतेक संगीत कार्यक्रमात हे गीत हमखास गायले जातेच. हे गाणे चित्रित झाले आहे सरला येवलेकर आणि बाळ कर्वे या जोडीवर. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास तुमच्यासाठी. ही तान नाचे आसावरीची मांडी नव्हे ही उशी सावरीची सोबत लाभे मला ही परीची किती स्वाद घेऊ सरेना रुची साजणा वेळ का मिलनी प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी.

मंडळी, संगीतकार हेमंत भोसले हे एक प्रतिभावान संगीतकार तर होतेच, परंतु उत्तम गायक आणि कवी देखील होते. संगीतकार म्हणून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले होते. यामध्ये टॅक्सी टॅक्सी, नजराना प्यार का, श्रद्धांजली, धर्मशत्रू, दामाद इत्यादी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेले एक बहारदार गीत. आपली नायिका रागावलेल्या प्रियकराच्या पुरुषी अहंकाराला किती धीटपणे आव्हान देते आहे बघा या पुढील गाण्यात. हेमंत भोसले यांनी या गाण्यामध्ये पाश्चात्य वाद्यांचा वापर करून या गाण्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि त्याला भक्कम सोबत आहे आशा भोसले यांच्या खट्याळ आवाजाची. गीत शांता शेळके यांचे. जा जा जा रे नको बोलू जाना, जा जा मीही भीते काय कोणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांची निवडक गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. श्रोते हो, बनियाळ आणि बापू हे दोघेही सुशिक्षित बेरोजगार पण भोळे तरुण. जिथे जिथे ते काम करतात तिथे काहीतरी घोळ घालतात आणि परिणामी त्यांची नोकरी जाते. असेच नोकरीच्या शोधात असताना एकदा त्यांची भेट होते मास्टर भगवानदादा यांची. ते बने आणि बापूला चिवडा विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला देतात आणि हे गाणे गात व्यवसायाची सुरुवात देखील करून देतात. ऐकूया रसिक हो, हिंदीमधील प्रसिद्ध गायक अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेले डॉक्टर मुरलीधर गोडे यांचे संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेले एक धमाल गीत. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास आपल्यासाठी. पोहे नाही लहान परतून छान, लाल शेंगा दाणे खोबरे निचणे, चिवड्याचा दाट लाकण कण कण, कांदानी मसाला अरे लिंबूवर पिळा, चीज ही आजोड नसे काही तोड, चिवड्याचा वास कसा घम घम घम, अरे

नवऱ्यानो यात केवडी ताकत पहा एक वार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोयाया चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी

मंडळी, हेमंत भोसले हे आशा भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव. संगीतकार हेमंत भोसले यांनी मराठीमध्ये हिंदीच्या तुलनेत तशी मोजकीच गाणी संगीतबद्ध केली, परंतु ती सर्वच कमालीची लोकप्रिय झाली. त्यांची बहुसंख्य गाणी त्यांनी आपल्या आईकडूनच, म्हणजे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली. आपल्या मावशीच्या लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 28 सप्टेंबर 2015 रोजी स्कॉटलंड येथे वयाच्या 66व्या वर्षी हेमंत भोसले यांचा कर्करोगाने दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्याकडून मराठीमध्ये अजून बरीच चांगली गाणी मिळण्याचा योग नव्हता हेच शेवटी म्हणावे लागेल. श्रोते हो, यापुढील गीत माहीत नाही असा मराठी माणूसच नाही, इतके हे गाणे लोकप्रिय आहे. हेमंत भोसले यांच्या संगीत नियोजनात गिटार, सॅक्सोफोन अशा पाश्चात्य वाद्यसंगीताने नटलेले शांता शेळके यांचे हे अस्सल मराठी प्रणयगीत ऐकूया आशा भोसले यांच्या बेधुंद आवाजात. या गाण्याची नायिका किती धीटपणे नायकाला आव्हान देते आहे बघा या गाण्यात. वाऱ्यात लहर मंद, वाऱ्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध, मोगरा चमेली कुंद, जीवाला करी ती धुंद, माझ्या देही पुनव चांदणे साजे, प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे, आज राया धुंद काया मोह वाया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे.

रसिक हो, बन्या बापू या चित्रपटातील सर्व गाणी कमालीची लोकप्रिय झाल्यामुळे संगीतकार ऋषिराज यांच्यासह गीतकार डॉक्टर मुरलीधर गोडे हे देखील चांगलेच प्रसिद्ध झाले. डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी साधारण 14 चित्रपटांसाठी गाणी लिहिली. तसेच त्यांनी अनेक जिंगल्स, पथनाट्ये, आकाशवाणी आणि दूरदर्शन संहिता असे चौफेर लेखन केले. त्यांनी संस्कृत विषयात एम ए आणि प्रौढ साक्षरता या विषयात PhD केली होती. ते 1996 ते 1999 या काळात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष होते. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा होता. रसिक हो, आता ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत. संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत म्हणजे खरंच एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. एक हवा हवासा वाटणारा गोडवा आहे या गाण्यात. डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी लिहिलेले हे मधुर गीत गायले आहे अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी. ऐकूया संगीतकार ऋषिराज यांचे हे मधुर गीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गाण्यांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे सर्व श्रोत्यांना नमस्कार. स्वबोध ज्ञानेश्वरी आपल्या सेवेत सादर केल्यानंतर श्रोत्यांकडून आणखी वेगळ्या ग्रंथाचे निरूपण करावे अशी मागणी होऊ लागली. त्यात व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्तम भक्तिमार्ग सांगणाऱ्या दासबोधाची शिफारस अनेकांनी केली. समर्थ रामदासांनी श्रीराम भक्तीचा आदर्श घालून दिला. आजच्या समाजात देखील त्याची निश्चितच गरज आहे. त्याबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील दासबोध महत्त्वाचा आहे. त्यामुळे भावार्थ दासबोध हे सदर सुरू करीत आहोत. यातील पहिल्या दशकातील पहिला समास हीच प्रस्तावना असल्याने वेगळी प्रस्तावना न देता फक्त रामदासांनी काय सांगितले ते आजच्या भाषेत सांगत आहे. ते श्रवण करून आपला अभिप्राय जरूर द्यावा अशी श्रोत्यांना प्रार्थना आहे. भावार्थ दासबोध दशक पहिले समास पहिला. श्रोते विचारत आहेत हा कोणता ग्रंथ आहे, त्यात काय सांगितले आहे, तो श्रवण केल्याने काय फळ मिळणार आहे, याचे उत्तर समर्थ रामदास स्वामी देत आहेत. या ग्रंथाचे नाव दासबोध आहे. त्यात गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि भक्तिमार्ग विशद केलेला आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान वैराग्याचे लक्षण प्रामुख्याने अध्यात्मनिरूपण केलेले आहे. भक्तीच्या योगाने मानवाचे रूपांतर देवात होऊ शकते असे मत यात मांडण्यात आलेले आहे. भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती यांचे स्पष्ट वर्णन यात केलेले आहे. शुद्ध उपदेश सायुज्य मुक्ती म्हणजे या जगात जिवंत असूनही मुक्तीची अवस्था मोक्षप्राप्ती यांचे वर्णन यात आहे. शुद्धता विदेहस्थिती म्हणजे काय, अलिप्त जीवन कसे असते याचे निरूपण यात आहे. मुख्य म्हणजे देव, भक्त, जीव, शिव यांचे निरूपण यात आहेत. आपण कोण आहोत, कोणती उपासना केली पाहिजे, नाना प्रकारचे कवित्व कसे असते, चातुर्य आणि त्याचे प्रकार यात सांगितले आहेत. मायेचा उद्भव कसा होतो, पंचमहाभूते, कर्ता कोण याची माहिती यात सांगितली आहे. नाना शंका निवारण केल्या आहेत, नाना संशय फेडले आहेत, नाना आशंका कुशंका नष्ट केल्या आहेत, नाना प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यापूर्वी न सांगितलेले या ग्रंथाच्या अंतर्गत निरूपण केले आहे. वेगवेगळे दशक निर्माण करून त्यात विविध विषयांची माहिती दिलेली आहे. वेद, उपनिषदे, शास्त्रे आणि आत्मप्रचिती यांच्या आधाराने हा उपदेश केला आहे. अनेक ग्रंथांचा आधार घेतल्याने प्रत्यक्ष अनुभवात येत असल्याने त्याला मिथ्या म्हणता येणार नाही. कोणी मत्सराने त्याला खोटे म्हटले तर नाना ग्रंथात व्यक्त झालेले परमेश्वराचे वचनच अमान्य केल्यासारखे होईल. शिवगीता, रामगीता, ब्रह्मगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत अशा नाना ग्रंथांच्या आधाराने यात परमेश्वराचे यथार्थ वर्णन केले आहे. भगवंताच्या वचनावर अविश्वास दाखवील असा पापी कोण असेल. यातील सर्व विवेचन देवाच्या वचनापासून वेगळे नाहीच. पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाच दूषण देत असेल तो दुरात्मा, दुराभिमानाने, मत्सराने हे करत आहे हे ओळखावे. गर्वामुळे मत्सर निर्माण होतो, मत्सरातून तिरस्कार आणि पुढे त्यातून क्रोध प्रबळ होतो. अशा प्रकारे अहंकारामुळे कामक्रोधाने बिघडल्याचे प्रत्यक्ष दिसते. कामक्रोधाने बरबटला त्याला चांगला कसे म्हणणार. दुष्टबुद्धी असल्याने अमृत सेवन करूनही मृत्यू झाल्याची राहूची कथा आपणास माहिती असेलच. आता हे बोलणे आपल्या अधिकाराप्रमाणे घ्यावे, मात्र अभिमानाचा त्याग करावा हे उत्तम. पूर्वी श्रोत्यांनी प्रश्न विचारले ते एकत्र करून या ग्रंथात सांगितले आहे. आता हे ऐकल्याचे काय फळ ते सांगतो. हे ऐकल्याने भक्तीबाबतचा संशय नाहीसा होऊन वर्तनात सुधारणा होते. सायुज्य मुक्तीचे मर्म गवसते. साधन कठीण वाटत नाही, सोपा मार्ग सापडतो. अज्ञान, दुःख, भ्रांती नाहीशी होऊन
ताबडतोब ज्ञानप्राप्ती होते अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असलेले वैराग्य अंगी बाणवले जाते, विवेक आणि चातुर्य येते, भ्रांत अवगुण अवलक्षण यांचे रूपांतर चांगल्या लक्षणात होते. या ग्रंथाच्या वाचनाने माणूस धूर्त तार्किक शहाणा होतो, वेळेप्रमाणे कसे वागाय हे त्याला समजते. आळशी असलेले लोक उद्योगी होतात, पापी असलेले पस्तावतात, भक्ती मार्गाची निंदा करणारे उलट त्याची स्तुती करू लागतात, बद्ध असतात ते मुक्त होतात, मूर्ख असलेले अतिदक्ष होतात, अभक्त असलेलेही भक्ती मार्गाने मोक्ष मिळवतात, नाना दोष नष्ट होतात, पतित असलेले पावन होतात, केवळ श्रवण केल्याने प्राणी उत्तम गती प्राप्त करतात. देहबुद्धीचे नाना धोके, नाना संदेह, शंका कुशंका, संसाराचा उद्वेग हे केवळ श्रवण केल्याने नष्ट होतात. श्रवणाने अधोगती होत नाही, मनाला विश्रांती मिळते अशी याची फलश्रुती आहे. ज्याचा जसा दृष्टिकोन तसे त्याला प्राप्त होईल. जे लोक मत्सर धरतील त्यांना तेच प्राप्त होईल. अशा प्रकारे पहिल्या दशकातील पहिला समाज समाप्त झालेला आहे. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. परमेश्वरापाशी काय मागावं? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवलेला जे आलात, ते विशेष मागण्यासाठी आलेला आहात का? आणि ते मागितले तर तो देणार नाही असं नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केलं तर तितकं आपल्यापैकी कमी होतं, पण त्यानं कितीही दिलं तरी ते कमी होणं शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपलं खरं कल्याण होईल का? त्यानं तुम्हाला खरं समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत, देवाच्या मनात

0: अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटतं तेच भगवंताबद्दल वाटावं. सात्विक गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही, म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही, म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे मग तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडतं तेच आपण केलं तर त्याला ते गोड वाटतं. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानंच भगवंताला बद्ध करता येतं, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमानं, निष्कपट प्रेमानं वागावं. आपलं बोलणं अगदी गोड असावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावं लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे. नामाचं प्रेम नामातूनच उत्पन्न होतं. देवाला देता येईल असं एक नामच आहे, आणि ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातलं जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. गुह्य म्हणजे रहस्य. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो, आणि आपलं मन आपोआप नामात रंगून जाऊ लागतं. भगवंताचं नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। आपण दर भागामध्ये सिंधी समाजातील लोक कशा पद्धतीने यशस्वीरित्या व्यवसाय करतायत आणि त्याविषयीचे अनोखे किस्से गेल्या काही दिवसापासून आपण श्री अनिरुद्ध जोशी सरांकडून ऐकत आहोत। आज सुद्धा ते माझ्या सोबत आहेत आणि आज देखील एक भन्नाट असा किस्सा ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत। तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: नमस्कार।
0: तर आज काय सांगणार आहात तुम्ही?
1: आपल्या नाशिकच्या मेन रोडवरती एक सेवाराम आणि तोलाराम या नावाचे दोन सिंधी बंधू होते।
0: बर।
1: तर त्याच्यापैकी सेवाराम जो होता, त्याचं महिलांची सौंदर्य प्रसाधनं, गंगावन, काही इमिटेशन ज्वेलरी अशा पद्धतीचं दुकान होतं।
0: बर।
1: आणि तोलारामचं कुलप, चाकू, सूर्या, नेल कटर, कमरेचे पट्टे, गॉगल अशा पद्धतीचं दुकान होतं।
0: बर।
1: दोघांची दुकानं सुरळीत चालू होती, पण त्या सेवारामच्या धंद्याला दृष्ट लागली आणि 70-71 साली त्याच्या दुकानाच्या घरमालकांनी, माझी मुलं तरुण आहेत, त्यांना बेरोजगार आहेत, त्यांना कामधंदा पाहिजे, याच्यावरती सेवारामचं दुकान खाली करायला लावलं आणि कोर्टाकडून त्याच्या बाजू विरुद्ध निकाल लागला। सेवारामला दुकान खाली करावं लागलं।
0: बर।
1: 3 महिन्याची मुदत मिळाली। त्यांनी ओळखीपळखीच्या लोकांना कमी जास्ती करून माल विकून संपवलं एकदाचं प्रकरण। आणि आता काय करायचं, बेरोजगारीचा कुऱ्हाड त्याच्यावर कोसळली आणि त्यावेळेला 70 साली त्याला 2, 5, 5, 7, 7 वर्षाची लहान मुलं होती, त्यांचाही पुढचा भविष्याचा प्रश्न त्याच्या समोर होता। त्या परिस्थितीमध्ये तोलारामनी सेवारामला सांगितलं की तू परत आता नवीन दुकान घेणार, फर्निचर करणार, माल भरणार, तर याच्यापेक्षा मी तुला एक प्रस्ताव देतो।
0: अच्छा।
1: म्हणे तू असं कर, माझ्या दुकानामध्ये एका भिंतीला एक कपाट जे आहे त्या ठिकाणी तू फक्त गॉगल विकायचेस। जर मी या सिनेमा थिएटर जवळ, चित्रमंदिर सिनेमा थिएटर जवळ गॉगल विकले तर माझे 5-10-20 गॉगल रोज विकले जातील, पण त्याच्यापेक्षा

0: दुकान घेत बसण्यापेक्षा तू दुकानामध्ये टोटल 5-25 हजार रुपयाचा गॉगलचा स्टॉक भर आणि तिथे दिवसभर ड्युटी करायची आणि फक्त गॉगल विकायची आणि बाकी माझ्या दुकानाकडे लक्ष द्यायचं. याच्यामध्ये करावं एक लागेल की तुझा मिळणारा जो काही नफा असेल प्रत्येक गॉगल मागचा रुपये 2 रुपये 5 रुपये त्याचे 50-50 मला दुकानाचं भाडं बिडं नाही द्यायचं पण मला अर्धी भागीदारी द्यायचीस.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये नाशिकच्या सिंधी समाजामध्ये माझ्या सगळ्यांची मैत्री आहे. त्याच्यात काही लोकांचं म्हणणं होतं की यांनी जर का त्याला फुकट दिलं असतं पूर्ण 100% नफा तू घे तर काय बिघडलं असतं. काही लोकांचं म्हणणं ते जे काही केलं ते बरोबर आहे. तोच ग्लास अर्धा म्हणता येतो, तोच ग्लास भरलेला म्हणता येतो, आपल्याला तो वादात नाही जायचं. पण त्याच्यापेक्षा त्यांनी ते केलं आणि कौतुकाची बाब म्हणजे सेवाराम पुढे 25-30 वर्ष त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून गॉगल विकत होता.
1: अच्छा.
0: आणि तेवढ्या याच्यावरती सुद्धा रोज कमवल्या पैशातून बचत करत करत सेवारामनी व्यवस्थित त्याचं आयुष्य पूर्ण केलं. तोपर्यंत पुढच्या 30 वर्षामध्ये त्याची मुलं तरुण झाली, मोठी झाली, त्या मुलांनी पण अर्थातच सिंध्यांची मुलं त्यांनी पण भाड्याचं दुकान वगैरे घेऊन हे केलं, व्यवसाय सुरू केला. आणि आजच्या घडीला सेवारामनी रिटायर झाला, मध्यंतरी तो गेला असं मी ऐकलं, पण त्या काळामध्ये व्यवस्थित बचत करून आणि एकमेका भावांना एकमेकांना साथ देऊन त्यांनी त्याला उभं केलं, सांभाळलं. आज सेवारामची दोघंही मुलं होलसेल व्यवसायात आहेत. एकाचा ज्वेलरीचा होलसेल धंदा आहे, दुसऱ्याचा गॉगलचा होलसेल धंदा आहे. अशी सुद्धा एकमेकांना सांभाळून आणि पुढे जाण्याकरता प्रयत्नशील सिंधी मी बघितलेले आहेत.
1: क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे सगळ्यांनाच याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे की कुठलाही अनसक्सेसफुल झालात, अपयश मिळालं की खचून न जाता आपण समोरच्याला मदतही केली पाहिजे, त्याला उभारी दिली पाहिजे आणि त्याने सुद्धा स्वतःनी हिंमत दाखवणं फार गरजेचं आहे. हेच याच्यातून खरं तर शिकायला मिळालं आणि किस्सा छान पद्धतीने सांगितला. पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, भेटूया.

0: मंडई दुग्धामृती आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आणि आज सुद्धा नेहमीप्रमाणे नवीन प्रश्न घेऊन मी सुद्धा हजर झालेली आहे. तर मंडळी अधिक फार वेळ न घालवता आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, दुग्धामृत हा आपला कार्यक्रम केवळ स्तनपानाबद्दल माहिती देणारा नाहीये, तर ओव्हरऑल एखादी स्त्री गरोदर राहिल्यापासून ते तिची डिलिव्हरी होईपर्यंत किंवा त्या त्यावेळी तेव्हा तेव्हा मनात येणारे प्रश्न कोणते असू शकतात आणि त्याच्याही नंतर प्रसूतीनंतर काय काय घडू शकतं, काय काय गुंतागुंत होऊ शकते, काय काय वेगवेगळे समज गैरसमज असतात, हे सगळंच आपण याच्यातनं जाणून घेतो आहोत. आता आज सुद्धा एक खूप वेगळा प्रश्न माझ्या मनात आहे. खरं तर कदाचित तो प्रश्न ऐकायला तुम्हाला आणि श्रोत्यांना सुद्धा हसायला येऊ शकतं, पण हा प्रश्न खरंच मनात आला म्हणून मला खरोखर तुम्हाला विचारण्याची इच्छा आहे. तो प्रश्न असा आहे की आत्ताच मागच्या आठवड्यात आमच्याकडे एका डॉगीची डिलिव्हरी झाली आणि तिला 4 पिल्लं झालेली आहेत. पण त्यांचं आश्चर्य म्हणजे असं की पिल्लं झाल्याबरोबर ती लगेचच आपल्या आईचं दूध प्यायला लागली. म्हणजे त्या पिल्लांना काही शिकवावं लागलं नाही, त्यांना कोणाची मदत लागली नाही, त्यांना कुठे तिथे ते फीडिंग होत असताना ऍडजस्ट करावं लागलं नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की माझ्या मदतीची त्यांना गरज लागू शकते, पण माझ्या मदतीची त्या पिल्लांना मुळीच जरूर पडली नाही. तर मग माणसालाच काही इतके प्रश्न पडू शकतात किंवा माणसालाच इतकं सगळं अवघड का वाटू शकतं, हे सगळं होण्यामागे काय कारण आहे आपण काय सांगाल?
1: अगदी खरंय, यू आर हिटिंग द नेल ऑन दी हेड. तू बघ, माणसाला बाळ झाल्यानंतर ते बाळ पटकन काढून घेतलं जातं. एकतर त्याला कोणीतरी आजी पणजी नातेवाईक यांच्याकडे सोपवलं जातं आणि मग ते फिरत राहतं बाळ सगळ्या नातेवाईकांकडे. आईच्या जवळ यायला किती वेळ लागतो? तास, 2 तास, 4 तास. आणि मग बाळ आईच्या जवळ ठेवलं जातं, ते सुद्धा आईजवळ नाही, कुठेतरी झोक्यात वगैरे, किंवा काही वेळा 4 तास NICU ठेवलं जातं. बाळ जर आईजवळ दिलंच नाही तर बाळ पिणार कसं? तूच बघ आता हे उदाहरण डॉगीचं. तू म्हणतेस की लगेच पिल्लं प्यायला लागली, त्यांना मदत पण लागली नाही, पण ती पिल्लं तू काढून घेतलीस का बाजूला? ती दुसरीकडे घेऊन गेलीस का? त्यांना आंघोळ घालत बसलीस का? नाही ना, ती पिल्लं तिथेच होती, आईजवळच होती, आणि मग आईने त्यांना चाटून स्वच्छ केलं आणि लगेच पिल्लं प्यायला लागली. हे त्यांचं जे नैसर्गिक बॉन्डिंग झालं ते पण होऊ देतो का माणसाचं? खरं म्हणजे बाळ झाल्यानंतर ते आईला दाखवलं पाहिजे, लगेच बाळाची आईने पॉपी घेतली पाहिजे, बाळाच्या गालाला गाल घासला पाहिजे, एक प्रकारचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि मग लगेचच जर ब्रेस्ट क्रॉल केला, बाळ आईच्या छातीवरती ठेवलं, पालथं ठेवलं, अर्थातच सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन, आणि जर का ते नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर, त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर नाही, पण ते जर का आईच्या छातीवरती ठेवलं तर ते बाळ सरकत जाऊन ते पण प्यायला लागतं, ते पण ब्रेस्ट क्रॉल करतं, त्याला दिसत असतं, स्तनाग्र म्हणून तर डार्क असतात, त्याला वास येत असतो, त्यामुळं पोटातल्या पाण्याचा म्हणजे ॲम्नियोटिक फ्लुइडचा वास आला की ते स्तनाग्राकडे सरकतं, आणि त्याचबरोबर त्यांना ऐकू पण येतं. त्यामुळं आईचे हार्टबीट्स जसे पोटात असताना बाळ ऐकत होतं तसे ते ऐकतं, आणि आईच्या स्तनांकडे सरकून बाळ छाती प्यायला लागतं. त्यामुळं आपण हे होऊच देत नाही, आपण बाळ काढून लांब नेतो म्हणून हे घडत नाही. आणि एकदा नैसर्गिक प्रक्रियेच्या मध्ये आड आपण आलो की ती सुरू व्हायला अवघड जातं. त्यामुळं जर का बाळ आईजवळ दिलं, लगेचच ब्रेस्ट क्रॉल केला, लगेचच बाळ प्यायला लागलं, तर माणसाच्या बाबतीत हे अवघड नाही. आणि पूर्वी होतच होतं ना, पूर्वी कुठे सगळे फॉर्म्युला आणि हे सगळं देत होते, पण आता हे ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळं ते ऑप्शन्स लोक ट्राय करतात. आणि मग निसर्गाच्या विरोधात गेल्यानंतर जे नैसर्गिक प्रक्रिया आहे स्तनपान करण्याची, ती बंद पडतात. साधं आहे, सोपं आहे ना?
0: म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर नंतर जशा जशा समजत गेल्या, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तर हे सगळं कुठेतरी ट्राय करण्याच्या नादात किंवा काहीतरी वेगळं करून बघण्याच्या नादात आपण आपल्या पूर्वीच्या गोष्टी कुठेतरी मागे पडतो आहोत का, असाच प्रश्न इथे निर्माण होतो. पण अर्थातच तुम्ही या प्रश्नाच्या माध्यमातून खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आता पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारते, तो म्हणजे असा की हे जे निव्वळ स्तनपान आहे की फक्त आईचं दूध, तर ते किती दिवस साधारणपणे दिलं गेलं पाहिजे आणि मग नंतर काय करायचं की समजा गाईचं दूध बाळाला द्यायचं, पाणी द्यायचं, वरणाचं पाणी द्यायचं वगैरे, हे कसं चालू करायचं? आणि मग त्याच्याही नंतर पुढे जेव्हा घन आहार येतो, मग बिस्किट असेल, चॉकलेट असेल, कधी कधी आईस्क्रीमची चव देणं असेल, तर मग हे सगळं कधी सुरू करायचं?
1: 6 महिने पूर्ण होतात त्या दिवशी बाळाला उष्टावण करायचं. 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान द्यायचं, म्हणजेच गुटी नाही, बोनिसान नाही, टॉनिक नाही, बाळकडू नाही, क्राईप वॉटर नाही, चाटण नाही, वरचं दूध नाही, पाणी नाही, काहीच द्यायचं नाही. जेव्हा महिन्यानी 7वा वाढदिवस असतो त्या दिवशी उष्टावण करायचं. म्हणजे काय करायचं? ताजा घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला घन आहार चालू करायचा. म्हणजे कसं? आता तूच बघ, आता तू जे जे विचारलं ते या क्रायटेरियामध्ये बसत नाही. म्हणजे वरणाचं पाणी, भाताचं पाणी, हे सगळं पाणीदार अन्न झालं, किंवा बिस्किट, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या काही घरी बनवलेल्या आणि पौष्टिक नाहीत. त्यामुळं जे पण पौष्टिक आहे ते आपल्याला द्यायचं आहे, घरी बनवलेलं ताजं द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बाळाचं वजन पण वाढलं पाहिजे ना, त्यामुळं सुरुवात करताना थोडंसं सैल असं पेजीसारखं बनवायचं आणि हळूहळू ते घन प्रमाणात आणायचं. तर या पद्धतीनं कसं द्यायचं हे आपण पूर्ण डिटेल पुढच्या भागात बघणारच आहोत. पण आत्ता मी सांगते की गाईचं दूध तर बिलकुलच द्यायचं नाही. म्हणजे कुठल्याही प्राण्याचं दूध हे माणसाला का द्यायचं? त्याच्याऐवजी आईचं दूध चालू ठेवायचं. आईचं दूध हे बंद नाही करायचं किंवा एकदम कमी नाही करायचं. आपण अन्न चालू करतोय त्याच्याबरोबर आईचं दूध चालू ठेवायचं, आणि साधारणतः 2 वर्षापर्यंत आईचं दूध चालू ठेवायचं. त्याच्यानंतर आईची आणि बाळाची मर्जी. काही वेळेला आईला जर वाटलं की अजून चालू ठेवायचं स्तनपान तर ती चालू ठेवू शकते, किंवा दूध येत आहे पण बाळाला डायरेक्ट नाही द्यायचं तर अशा वेळेला ती काढून बाळाला देऊ शकते, अन्नात घालून देऊ शकते, वेगवेगळ्या माध्यमातून ती देऊ शकते. पण 2 वर्ष आईने स्तनपान द्यावं, म्हणजे बाळाला सगळे पौष्टिक घटक मिळत राहतात. पण ते टॉनिकसारखं आहे, त्यामुळं त्याच्यावरती बाळ फक्त निव्वळ अवलंबून नाही राहू शकत. आपण आहार चालू करतो, पूरक आहार चालू करतो 6 महिन्याच्या बाळाला, आणि हळूहळू तो वाढवत नेतो. या पद्धतीनं 1 वर्षाचं मूल हे सर्व वरण भात भाजी पोळी सर्व आपल्यासारखं जेवायला लागतं. तर हे कसं करायचं हे आपण पुढच्या भागात डिटेलमध्ये बघूया. पण हे मात्र लक्षात ठेवायचं की 6 महिने निव्वळ स्तनपान द्यायचं, आणि 6 महिन्यानंतर स्वच्छतापूर्वक ताजा घरी बनवलेला घन आहार हा चालू करायचा, आणि तो हळूहळू वाढवत न्यायचा. सुरुवातीला थोडासा पेजीसारखा चालू करून नंतर घन करत न्यायचा, आणि त्याच्याबरोबर स्तनपान हे 2 वर्षापर्यंत चालू ठेवायचं.
0: खरंच डॉक्टर, नेहमीप्रमाणे आजचा भाग सुद्धा तितकाच रंजक आपला ठरलेला आहे. माझ्या सुरुवातीच्या प्रश्नाच्या माध्यमातून कदाचित श्रोत्यांना काही वेगळं मनात येऊ शकतं, पण त्याचं निरसन सुद्धा तुम्ही खूप छान केलं, आणि नेहमीप्रमाणेच आजचा भाग सुद्धा खूप उद्बोधक ठरला असंच मी म्हणेन. अशाच काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात श्रोत्यांना आपण भेटूया. तोपर्यंत आत्तापुरतं मात्र इथेच थांबूया. डॉक्टर, तुम्ही इथे आल्यापासून पुन्हा एकदा मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत मामी भाऊजय. आई, काही पण देत जाऊ नको डब्यात. काय दिलं रे मी असं? मामाकडे तर फार आवडीने खात होता मागून मागून. मग आज काय झालं? ए आई, मामीने ना ते मेथीचे पराठे खूपच टेस्टी केले होते. कणभरही कडू लागत नव्हते. अरे, मेथीचा पराठा कडूच असणार. ओके, मग मामीचा का नाही झाला कडू? मामीला रेसिपी विचारून मग करायचा ना. का मला येत नाही का? तिला काय विचारायचे? का ग आई, का नाही विचारायचे? मामी इतका छान बनवते, मग विचारायला काय हरकत होती? तूच म्हणते ना, ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते घ्यावे, आत्म्यात घ्यावे. आत्म्यात घ्यावे नाही, आत्मसात करावे असं म्हणते. तेच ते. खूप भूक लागली आहे यार. मी नाही खाऊ शकलो तो कडू पराठा. जेवायला वाढ पटकन, खूप भूक लागली आहे. खरंच की डबा जसेच्या तसाच आहे? एक दोन घास खाल्ले का नाही? खरंच वहिनीला फोन करायला पाहिजे होता, हो ना? पण मन काही धजेना. तिला काय विचारायचं आहे? एवढा काय तिला भाव द्यायचा आहे? आपण पण आपल्या सासरी सगळ्यांना खुश ठेवतो, मग कुठे कोण आपले कौतुक करते? सतत मामाच्या घरी चाललो, आजोळी चाललो असंच तर म्हणत असतात सगळे. कधीतरी कोणी म्हणतं का, वहिनी हे छान झाले, की वहिनी तुझ्यामुळे हे झाले असं कोणी म्हणतं का, की मामी मज्जा आली असं म्हणतं? आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून. पण खरं पाहता आपण सासरच्यांना नावं ठेवत आहोत, पण वागताना मीसुद्धा तसंच तर वागते. काम करायला मामी असते आणि कौतुक मात्र मामाचे केले जाते. मामाकडे गेलो, भावाकडे गेलो, अशी मज्जा आली, मस्त आराम झाला, फिरणे झाले. भावाकडे गेल्यावर पोरांचे काहीच बघावे लागत नाही. या सगळ्या टिमक्या जिच्या जोरावर मिरवते तिला मात्र कधीच कोड कौतुकाने म्हणत नाही, का ग दमली का, किती करते. उलट कशी चुकेल किंवा तिचं कामच आहे, त्यात काय एवढं, असा आपला ॲटिट्यूड असतो. जर आपण मामीच्या भूमिकेत भाऊजईच्या नात्यात कर्तव्यासोबत आपलेपणा निर्माण करतो, मग तीसुद्धा तेच तर करते. आपली अपेक्षा असते नंदेने कौतुक करावे, मग आपल्या भाऊजईला पण वाटत असेलच की जे पेरू तेच उगवते. या उक्तीनुसार आधी आपण आपल्या वहिनीचे, मुलांच्या मामीचे कौतुक केले, प्रेमाने एक मैत्रीण या नात्याने बघितले, तर आपल्याकडे पण असेच बघितले जाईल. आपण करत असलेले भाचेंचे कोडकौतुक, नंडेची उठबस, एक नुसतं कोरडं कर्तव्य न राहता एक आपलेपणाचे, प्रेमाचे, हक्काचे स्थान होईल. आनंदाने, आपुलकीने, प्रेमाने, हसऱ्या चेहऱ्याने स्वागत होईल. आपल्याला नात्यांकडून ज्या अपेक्षा असतात, तशाच काही अपेक्षा समोरच्याकडून पण आपल्या नात्याबद्दल असतीलच ना. आपण आधी पुढाकार घेऊन त्या पूर्ण करू, म्हणजेच नक्कीच आपला पण नात्यांचा ओलावा खोलवर मुरत जाईल, टिकून राहील. माहेरी भाऊजय खंबीर उभी असते, त्यामुळेच थकलेले आईवडील लेकीचे माहेर पण आनंदाने, तृप्तीने बघत असतात, अनुभवत असतात. आणि भाच्यांना मामाच्या घरी जाण्याची ओढ कायम असते, कारण तिथे प्रेमळ आपली भाऊजय, मुलांची मामी असते. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मी डॉक्टर हरी कुलकर्णी स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच माझ्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: कविताजी, नेहमीप्रमाणेच यावेळेस सुद्धा तुम्ही कोणाला तरी घेऊन आलाय.
1: अगदी नक्कीच.
0: मग ओळख तर तुम्हालाच करून द्यावी लागेल ना.
1: नक्की करून देणार आहे. अरे भाऊ, झालं काय माहितीये का, काही दिवसांपूर्वी म्हणजे वर्षांपूर्वी म्हणा, मी श्री नामदेव महाराजांच्या परीक्षेला बसले होते, म्हणजे गाथेच्या परीक्षेला बसले होते. आणि आळंदीत माझे फोन वगैरे झाले, पंढरपुरात फोन झाले, आणि तिथून मला एक नंबर देण्यात आला की ह्या नंबरवरती तुम्ही नाशिकसाठी चौकशी करा. आणि मी नाव वाचलं सूर्यकांत धटिंगण म्हणून, मी फोन वगैरे केला, त्यांच्या मिसेसशी पण बोलले, म्हणजे काकूंशी पण बोलले, आणि त्यांनी मला खूप म्हणजे काय सांगू, मी एक सेकंदावर असं मला भरून आलं होतं की आपल्या नाशिकमध्ये इतकं ज्ञानाचं भांडार असताना आपण आळंदी पंढरपूर पर्यंत फिरून आलो. आणि मग नंतर मी सहज माझ्या मित्राला विचारलं, अशा त्याचं आडनाव धटिंगण आहे, तर म्हणलं तू ओळखतोस का, तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे माझे आई वडील आहेत म्हणून. म्हणजे इतकं आपलं असं दुर्दैव म्हणायला पाहिजे की आपला काखेत कळसण गावाला वळसा होऊन जातो. तर मी आज ज्यांना आणलेलं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल, सूर्यकांत धटिंगण आणि ते काकू धटिंगण काकू, अशा दोघांना मी आज इथे बोलवलं एवढ्यासाठी की हे दोघही जण गाथाव्रती आहेत. आणि हे महाराष्ट्रातनं दोघही जण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तर झालेच होते, परंतु उपासना म्हणून त्या दोघांची श्री नामदेव महाराजांची अत्यंतिक सेवा आहे. आणि म्हणून आज समाधी सोहळ्याचा 675वा समाधी सोहळा आहे, तर त्या निमित्ताने मी म्हणलं आज काका काकूंशी आपण गप्पा मारू आणि त्यांच्याकडून नामदेव महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी आज या दोघांना इथे बोलवलंय, तुमची पण ओळख करून देते. धटिंगण काका आहेत, सूर्यकांत धटिंगण आणि काकू आहेत, आणि या दोघांनाही गाथाव्रती म्हणून फार मोठा मान इथे मिळतो, इथे पण पंढरपुरात पण आळंदीमध्ये पण. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात.
0: नमस्कार काका काकू.
2: नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. भक्तरत्नम संतवर्यम भक्ती मार्ग प्रबोधकम विठ्ठलांग्री रतम वंदे नामदेव पुनः पुनः पंढरी क्षेत्र महात्म्य येन लोके प्रचारितम कीर्तनाद्य गुरुम वंदे नामदेव पुनः पुनः. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा या दृष्टीने आहे की या दिवशी नामदेव महाराजांनी पंढरपुरामध्ये संजीवन समाधी घेतलेली होती, आणि ती संजीवन समाधी आपल्या कुटुंबासहित त्याने घेतलेलं हे पहिलं उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातच नव्हे, आपल्या देशामध्ये हे सुद्धा पहिलंच उदाहरण आहे की अशा तऱ्हेने एका कुटुंबाने एकाच वेळेला संजीवन समाधी घेणं ही एकमेव घटना त्यावेळेला घडलेली आहे. आणि त्या दृष्टीने या संजीवन समाधीच्या दिवसाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता संजीवन समाधी आणि नुसती समाधी याच्यामध्ये अंतर आहे किंवा त्याच्यामध्ये बदल आहे थोडंसं, किंवा संजीवन समाधी वेगळी नुसती समाधी वेगळी. ही संजीवन समाधी जी घेतली ती स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आहे, आणि ते योगमार्गी असल्यामुळे त्यांनी कुंडलिनीचं जागृत करून आपली संजीवन समाधी त्यावेळेला घेतली होती. पण ह्या संजीवन समाधीची माहिती ज्ञानेश्वरांकडनं नामदेवरांकडे कशी आली, तर नामदेव महाराज सुद्धा त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या तीर्थयात्रेमधून त्यांनी ज्ञानेश्वराकडनं संजीवन समाधीचे माहिती किंवा ज्ञान थोडंसं करून घेतलं. ते त्यांनी आपल्या नामदेव गाथेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 3 जुलै 1270 हा त्यांचा संजीवन समाधीचा दिवस आहे, आणि त्यांचा जन्म जो आहे तो 26 ऑक्टोबरला 1270 झालेला आहे. आपला जो समाज आहे तो निरक्षर आहे, आणि निरक्षर समाजापर्यंत आपले विचार पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला, आणि भक्तिमार्गामध्ये सुद्धा जी नामस्मरण भक्ती आहे, नवविधा भक्तीमधली तिसरी भक्ती जी आहे, तिचा अंगीकार नामदेव महाराजांनी केला. आपल्याला फक्त उठता बसता जेवताना खाताना पिताना चालताना फक्त नामस्मरण करायला सांगितलं, आणि ते इतक्या सोप्या रीतीने आणि मृदू भाषेमध्ये नामदेव महाराजांनी अभंगाच्या स्तरातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही नामस्मरण भक्ती सुद्धा देवापर्यंत पोहोचवते, देवाला आपलं सगळं देवाची कृपा प्राप्त करून देते, असं जेव्हा मनावरती बिंबवलं तेव्हा नामदेव महाराजांचा हा विचार जो आहे तो तळागाळापर्यंत पोचत गेला. मुख्य विचार जो दिला नामदेवाने याच्यामध्ये अजून एक की देव आणि देह याच्यामध्ये देश आहे. म्हणजे देशप्रेमाचं जे बीज रोवलं गेलं किंवा वाढायला लागलं ते नामदेवांनी पहिल्यांदा देशप्रेम सुद्धा लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. नामविद्येचे प्रणेते होते, नाममंत्राचे सुद्धा ते प्रणेते होते आणि ईश्वर भक्तीची ओढ हा त्यांचा स्वभाव होता आणि कीर्तन ही त्यांची संस्कृती होते आणि ही विठ्ठल भक्ती जी आहे ही विठ्ठल भक्तीची परंपरा पिढ्यानपिढ्या त्यांच्यापर्यंत चाललेली होती. आज पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांची 16वी पिढी अस्तित्वात आहे आणि ज्यावेळेला संजीवनी समाधी घेण्याचा सगळ्या कुटुंबाला प्रयत्न त्यावेळेला त्यांची एकमेव सून त्यावेळेला गरोदर असल्यामुळे तिने समाधी घेतली नव्हती आणि तिच्यानंतर जी काही हे संतती झाली ती संतती म्हणजे आता 16वी पिढी नामदेवांची कार्यरत आहे. हा तर ते नामदास बुवा म्हणून आहे, कृष्णदास नामदान बुवा पंढरपुरामध्ये, ते आता ती गाडी चालवत आहेत.
1: काकू तुम्ही गाथाव्रती म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, कसा प्रवास होता एक गृहिणी ते गाथाव्रती?
3: माझा प्रवास असा झाला, मला अध्यात्माची आवड आहेच पहिल्यापासून, पण घरातल्या म्हणजे सगळ्या गोष्टीमुळे हा विचार थोडासा म्हणजे मुलांच्या सगळं करण्यात त्याच्यात वेळ गेला. पण ज्या वेळेला इकडे वर्ग सुरू झाला PNT कॉलनीमध्ये निघते सर आले होते आणि त्यांनी एक जण आले आमचा त्यावेळेला ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता त्यामुळे आता आम्ही गाथा सुरू करतोय. तर मग म्हणाल मी तर ज्ञानेश्वरी माझी पूर्ण झाली नव्हती तेव्हा, म्हटलं यांना म्हटलं अहो मला ते दोन्ही जमणार नाही हे म्हणे तू भाग घे त्याच्यामध्ये तू लिहायला सुरुवात करू. पहिल्याच बॅचला आम्ही 20 जणी होतो हो आणि त्या घरी घ्यायच्या आणि तिथून मग सुरुवात केली. त्यापूर्वी माझं आठवले शास्त्रींच्या म्हणजे ह्याच्या स्वाध्यायाच्या 4 परीक्षा झाल्या होत्या, गीता वगैरे इकडे झालं होतं बरंच
1: म्हणजे
3: प्रवास चालू हो तो प्रवास चालूच होता, भक्ती फेरी वगैरे म्हणजे आठवले शास्त्रींचे जेवढे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून जात आणि घरूनही सगळे परवानगी असायची. सोनांचा पण आणि ह्यांचा पण मला जास्त सहभाग त्यांच्या सगळ्यांची माझ्याकडे पाठिंबा होता त्याच्यामुळे मी जाऊ शकत होते बाहेर. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आम्ही दोघं म्हणजे 12 पेपर झाले, शेवटचा पेपर पण समजून पडला. शेवटचा पेपर आम्ही दोघंच घरा होतो आणि एका दिवशीच्या दिवशी अचानक असा फोन आला निकते सर होते, ते म्हणाले अहो तुम्ही कोण कोण घरी, म्हणलं आम्ही दोघंच आहो, म्हणे तुमचा महाराष्ट्रातून पहिला नंबर आलेला आहे आणि गाथावरती म्हणून. म्हणजे त्यावेळेचा तो प्रसंग आठवतो मला, म्हणजे आम्हाला मला काही सुद्धा आम्ही दोघंच घरामध्ये होतो. नंतर म्हणे मग तुमचा परिवार बाकी कधी येतात, म्हणलं संध्याकाळी येतात सहानंद, मला मला सगळ्यांच्या देखत बोलायचं म्हणे. अशा रीतीने तो प्रवास झाला छान पैकी आणि मग हे नामदेव गाथेकडे वळले. मग यांचं चालू असताना त्यावेळेला त्यांचे पेपर तपासणं किंवा पाहणं 11 साली यांची पण झाली, त्यांच्या पण बाबतीत ते झालं, ते पण महाराष्ट्रातून पहिले आले याच्या. मग गाथा म्हणे आता मला चिपळून तर ताई काय म्हणाल्या आता मी गीता ज्ञानेश्वरी सगळं सांभाळते पण तुम्ही दोघांनी आता नामदेव गाथा सांभाळा. तर म्हटलं अहो आम्हाला जमणार नाही म्हणे मी आहे ना तुम्ही सुरुवात तर करा पण आता ते तुमच्याकडेच देणार आता आम्ही करणार. हे विठ्ठल मंदिरात जेव्हा पंढरपूरला गेलो ना त्या विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिरात प्रवेश करता आता इथून पुढे गाथा तुम्ही सांभाळायची त्यांचे शब्द मला आठव. मग सुरुवात केली म्हणे काय हरकत आहे आपण वर्ग घेऊ. नंतर आम्ही विठ्ठल मंदिरात चौकशी केली म्हणे काय हरकत नाही आणि मिळाले पण बरेच त्यावेळेला उपस्थिती पण छान होती. दोन तीन सभासद चांगले 3 वर्ष पाठोपाठ जसं 20-25 जणी असायच्या वर्गाला.
1: पण हा तर झाला काका एक परीक्षेचा भाग, पण तुम्ही गाथा वाचली त्याच्याने तुमच्या आयुष्यात खरं म्हणजे तुमच्या दोघांचे प्रवास म्हटलं तर रिटायरमेंट नंतर सुरू झाल्यासारखं. पण जरी एका तत्वावरती तुमचं आयुष्य सगळं अवलंबून होतं तरी ऍक्च्युअल गाथेचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला त्यानंतर जीवनात काय फरक पडला असं तुम्हाला वाटतं?
3: खूपच परिवर्तन झालं. म्हणजे ज्या काही अडचणी वगैरे येत होत्या कुठल्याच म्हणजे कुठलं काही संकट आलं किंवा काही सुखदुःख आपलं पण त्याचा परिणाम एवढा होत नव्हता. म्हणजे तीव्रता कमी झाली आणि वागण्याची पद्धत शांतता म्हणजे लोकसंग्रह जास्त झाला आमचा आणि घर म्हणजे याच्यामुळे काय झालं आम्हाला खूप चांगले लोक मिळाले, खूप चांगल्या लोकांच्या सहवासात आम्ही आलो आणि आम्हाला खूप आनंद मिळाला विशेष म्हणजे गाथेच्या.
1: काकांचा काय अनुभव?
2: मुख्य सांगायची गोष्ट अशी की आमचा पिंड म्हणजे आमच्या घराण्याचा पिंड हा व्यापाराचा होता आणि व्यापारी क्षेत्रामध्ये जे असलेले लोक अध्यात्माकडे वळणं ही रेअर केस असते आणि ते फार अवघड पण आहे आणि व्यापारी लोकांना आपला व्यापार सोडून अगदी मरेपर्यंत ते करतच राहतात त्यांचा. पण मी स्वतः नोकरी धंद्यामध्ये असल्यामुळे मला जर रिटायरमेंट नंतर जो वेळ मिळाला आणि त्याच्यामध्ये माझी स्फूर्ती देवता म्हणजे माझी पत्नीच होती आणि ही जेव्हा एकावर एक एकामागून एक परीक्षा द्यायला लागली आणि त्याच्यामध्ये तिने जे यश संपादन केलं ते अतिशय दैदिप्यमानाचं यश होतं आणि नंतर माझ्या मनाला मला असं वाटू लागलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं सुद्धा उर्वरित आयुष्य आहे ते सुद्धा आनंदात जाण्याकरता काहीतरी मार्ग आपण स्वीकारला पाहिजे आणि हिच्याबरोबर मग मी कुठल्या कीर्तनाला जाणं प्रवचनाला जाणं भजनाला जाणं वगैरे माझं चालू झालं आणि त्याच वेळेला आमचा संपर्क अनघायत चिपळूणकरांशी आला आणि त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तर म्हणजे आम्ही सगळ्या सर्वस्वी अध्यात्मालाच वाहून घेतल्यासारखं झालं आणि मला नंतर असं वाटायला लागलं की हिला जर दामदेव गाथावरती पदवी मिळाली आणि ती पण एका एक नंबरनी मिळाली आपल्याला सुद्धा काय मिळवू नये ही ईर्ष्या माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी सुद्धा आणि त्याच्यानंतर मात्र जे अभ्यासार्थी होते त्यांना हे कळून चुकलं होतं की सरांना आणि बाईंना एवढा त्रास देण्यापेक्षा आपणच हे करायला पाहिजे म्हणून ते स्वयंस्फूर्तीने त्याच्यानंतर काम करायला लागली. म्हणजे आम्ही असं समजलो की आपल्या अभ्यासाचा आपण जे काही ज्ञान याला देतो त्याच्यामध्ये यांच्यातही बदल घडून येतोय, आपल्या जसा बदल घडून आलेला आहे तसा यांच्यामध्ये सुद्धा बदल घडून आलेला आहे आणि तेव्हापासून मग आमचं हे कार्य आतापर्यंत चालू आहे.
1: पण मग तुम्ही असं अभंगांवरती कुठे जाऊन निरूपण वगैरे
3: केलं? तीन ठिकाणी झाले. एक विठ्ठल मंदिरात तसाच समाधी सोहळ्याचाच कार्यक्रम होता तर त्या दिवशी त्यांनी समाधी सोहळ्याचा हा प्रसंग घ्या म्हणाले. मग तो प्रसंग मग यांनी अभंग गाय म्हटले ते मधले आणि त्याच्यावर निरूपण मी केलं.
2: आता नामदेव महाराजांनी या सगळ्या संतांच्या समाधी ज्या आहेत त्या चक्षुर्वयी सत्यम बघितलेल्या असल्यामुळे त्यांनी त्या जशाच्या तशा आपल्या गाथ्यामध्ये लिहिलेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा समाधीचे जे त्यांनी अभंग रचलेले त्यातून त्यांची समाधीचा जो प्रसंग आहे तो त्यांनी इतका उभेहूब केलेला आहे की तो ऐकताना आणि वाचताना सुद्धा डोळ्यात अश्रू येतात अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनंतर सोपान काकांची समाधी आहे, सो नंतर शेवट सगळ्यात निवृत्तीनाथांची समाधी. तर सांगायचं तात्पर्य हे की या सगळ्या संतांची जे समाधीचे प्रसंग आहेत हे स्वतः डोळ्यांनी रामदेव महाराजांनी पाहिलेले असल्यामुळे ते त्याचे साक्षीदार होते आणि मला त्याच्यामध्ये एक दुसरी आश्चर्यकारक गोष्ट अशी वाटली की ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी एक संस्कृत प्रचुर असं स्तवन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नामदेव महाराजांनी. हां, ते व्यवहाराचं बंद करण्यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी एक स्तवन केलेलं आहे आणि ते संस्कृत प्रचुर भाषेमध्ये आहे आणि ते नामदेवाने ऐकलेलं होतं आणि ते ऐकलेलं जे स्तवन आहे ते नामदेव महाराजांनी जशाच्या तसं नामदेव गाथेमध्ये लिहिलेलं आहे. आपण बघा
3: आद्य चरित्रकार इथे आद्य
2: नामदेव महाराजांची प्रतिभा किती जागृत होती त्याचं हे एक उदाहरण आहे आणि म्हणून जेवढं नामदेव महाराजांचं कौतुक कराल तेवढं तेवढं आज नामदेव महाराज नसते तर ज्ञानेश्वर काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे किंवा इतर संतांचं चरित्र काय आहे कुणालाही कळलं नसतं आणि नामदेव महाराजांचा जो समतेचा जो मंत्र होता तो जो तळागाळापर्यंत उपेक्षित समाजापर्यंत गेल्यानंतर उपेक्षित समाजामधून सुद्धा संतांची निर्मिती झाली. चोखा मेळा झाले, नंतर गोरोबा कुंभार झाले किंवा नरहरी सोनार झाले, अनेक जातीमधून अष्टापगड जाती ज्याला आपण म्हणतो त्या अष्टापगड जातींमधनं संत निर्माण झाले आणि ही संतांची जी मांदियाळी आहे ती पुन्हा महाराष्ट्रात पुढे कुठेही झाल्याचा इतिहास नाहीये. आपण इतिहास पाहिजे तर पडताळून बघा एवढे मोठ्या प्रमाणामध्ये संतांची निर्मिती त्यावेळेला झाल्याचं कारण त्यांना मिळालेला नामदेवांचा आश्रय आणि नामदेवाने या सगळ्या समाज या दलित समाजाला म्हणा किंवा उपेक्षित समाजाला काय केलं असेल तर पहिल्यांदा शिक्षित केलं, त्यांना अक्षर ओळख करून दिली आणि ही अक्षर ओळख करताना आपल्या घरातून त्यांनी सुरुवात केलेली आहे हे आपण लक्षात घ्या.
1: बरोबर,
2: कारण त्यांच्या घरामध्ये

0: घेतला आणि आपल्या आपल्यापर्यंत त्यांनी सुद्धा अभंग रचले. आणि असं करत करत करत शहाण्णव कोटी अभंग ज्या वेळेला झाले, स्वतः पांडुरंगाने आणि रुक्मिणी मातेने सुद्धा त्यात अभंग लिहिलेला आहे, तर ही संख्या जेव्हा 96 कोटी पर्यंत गेली आणि 4 कोटी अभंग जेव्हा राहिलेले होते, ते 4 कोटी अभंग नामदेव महाराजांनी तुकारामाच्या आशीर्वाद घेऊन ते 4 कोटी अभंग पूर्ण केले असा
1: असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये,
0: असं सांगितलं.
1: म्हणून नामदेव तुकाराम महाराज नामदेवांचाच अवतार समज, 4 कोटी त्यांनी पूर्ण केले.
2: त्यांनी पण नामदेव महाराज म्हणले की नाम्याची पायरी हा एक प्रत्येकाला जुळलेला आहे, तर नामदेव महाराजांच्या पायरीविषयी काय सांगाल?
1: नामदेव महाराजांच्या पायरीविषयी असं ते म्हणाले, ज्या जिथे सगळ्यांनी समाधी घेतली तर ते म्हणाले की समाधीवरती बांधावी असे उंच, तर ते म्हणाले जे यात्रेकरू जे येतील जे दर्शनार्थी त्यांच्या पायाची रज धूळ माझ्या मस्तकाला लागली पाहिजे, म्हणून मी समाधी माझी इथं समाधी म्हणजे समाधीचंच ती जागा निवडायची पायरी
0: पाहिजे, धूळ माझ्या मस्तकीला लागली हा त्यांच्या
1: भक्तांची सगळे भक्त येतील
0: माझे.
3: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय
2: सूर्यकांत धटिंगण आणि धटिंगण काकू अशा दोघांना मी आज इथे बोलवलं एवढ्यासाठी की हे दोघही जण गाथाव्रती आहेत.
3: आणि भेटूयात परत आपल्या
2: वृत्तीची
3: निवृत्ती कार्यक्रमात.

नमस्कार सिख श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज सादर करीत आहे 18वा भाग. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने मागील भागापासून आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. आज ऐकूया संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी. मंडळी, आज सुरुवात करूया संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेल्या एका लोकप्रिय गाण्याने. आपल्या रूपाचा अभिमान असणारी ही नायिका, स्वतःच्या रूपसंपदेवर तिला इतका आत्मविश्वास आहे की ती म्हणते आहे, मीच माझ्या रूपाची राणी असल्याने मला आरशात पाहण्याची गरजच काय. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे हे गाणे, गायले आहे उषा मंगेशकर यांनी. बन्या बापू या चित्रपटामधील हे गाणे चित्रित झाले आहे या चित्रपटाच्या नायिका सरला येवलेकर आणि उषा नाईक यांच्यावर. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास तुमच्यासाठी. प्राजक्ताच्या छायेत फुलांची ही बरसात, प्राजक्ताच्या छायेत फुलांची ही बरसात, भिजले तया तुम्ही ग बाई सुख हे अथांग की, गाणे उसळे उभ्या देही कशी गाऊ ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी.

रसिक हो, बन्या बापू हा 1977 सालचा चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन होते सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे, आणि कथा पटकथा संवाद होते सिद्धहस्त साहित्यिक वसंत सबनीस यांचे. तर या चित्रपटातील गाण्यांचे गीतलेखन केले होते डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी. रूढार्थाने नायक नसलेले मोहन गोखले आणि बाळ कर्वे या दोन्ही नायकांनी या चित्रपटामध्ये बहारदार काम करून केलेली धमाल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांच्या नायिका होत्या सरला येवलेकर आणि उषा नाईक. बन्या बापू या चित्रपटाचे संगीतकार ऋषिराज यांनी या चित्रपटातील सगळी गाणी इतकी सुमधूर केली होती की ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात बरं का मंडळी. या एकाच चित्रपटामुळे संगीतकार ऋषिराज प्रसिद्धीच्या झोकात आले होते. ऋषिराज यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांना देखील संगीत त्यानंतर दिलेले होते. रसिक हो, यानंतर ऐकूया ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेले, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेले हे बहारदार गीत. हे गाणे प्रेमी युगुलांच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांची आठवण करून देणारे आहे. बहुतेक संगीत कार्यक्रमात हे गीत हमखास गायले जातेच. हे गाणे चित्रित झाले आहे सरला येवरेकर आणि बाळ कर्वे या जोडीवर. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास तुमच्यासाठी. ही तान नाचे आसावरीची, मांडी नव्हे ही उशी सावरीची, सोबत लाभे मला ही परीची, किती स्वाद खेऊ सरेना रुची, साजणा वेळ का मिलनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी.

मंडळी, संगीतकार हेमंत भोसले हे एक प्रतिभावान संगीतकार तर होतेच, परंतु उत्तम गायक आणि कवी देखील होते. संगीतकार म्हणून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले होते. यामध्ये टॅक्सी टॅक्सी, नजराना प्यार का, श्रद्धांजली, धर्मशत्रू, दामाद इत्यादी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेले एक बहारदार गीत. आपली नायिका रागावलेल्या प्रियकराच्या पुरुषी अहंकाराला किती धीटपणे आव्हान देते आहे बघा या पुढील गाण्यात. हेमंत भोसले यांनी या गाण्यामध्ये पाश्चात्य वाद्यांचा वापर करून या गाण्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि त्याला भक्कम सोबत आहे आशा भोसले यांच्या खट्याळ आवाजाची. गीत शांता शेळके यांचे. जा जा जा रे नको बोलू जाना, जा जा मीही भीते काय कोणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांची निवडक गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. श्रोते हो, बनिया आणि बापू हे दोघेही सुशिक्षित बेरोजगार पण भोळे तरुण. जिथे जिथे ते काम करतात तिथे काहीतरी घोळ घालतात आणि परिणामी त्यांची नोकरी जाते. असेच नोकरीच्या शोधात असताना एकदा त्यांची भेट होते मास्टर भगवानदादा यांची. ते बनिया आणि बापूला चिवडा विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला देतात आणि हे गाणे गात व्यवसायाची सुरुवात देखील करून देतात. ऐकूया रसिक हो, हिंदीमधील प्रसिद्ध गायक अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेले डॉक्टर मुरलीधर गोडे यांचे संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेले एक धमाल गीत. रसिक हो, चित्रपटामधील या गाण्यात असलेले पण फारसे ऐकण्यात नसलेले हे कडवे खास आपल्यासाठी. पोहे नाही लहान परतून छान, लाल शेंगा दाणे खोबरे निचणे, चिवड्याचा दाट लाकण कण कण, कांदानी मसाला अरे लिंबूवर पिळा, चीज ही आजोड नसे काही तोड, चिवड्याचा वास कसा घम घम घम, अरे

नवऱ्यानो यात केवडी ताकत पहा एक वार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया चिवड्याची माया।

मंडळी, हेमंत भोसले हे आशा भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव. संगीतकार हेमंत भोसले यांनी मराठीमध्ये हिंदीच्या तुलनेत तशी मोजकीच गाणी संगीतबद्ध केली, परंतु ती सर्वच कमालीची लोकप्रिय झाली. त्यांची बहुसंख्य गाणी त्यांनी आपल्या आईकडूनच, म्हणजे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली. आपल्या मावशीच्या लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 28 सप्टेंबर 2015 रोजी स्कॉटलंड येथे वयाच्या 66व्या वर्षी हेमंत भोसले यांचा कर्करोगाने दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्याकडून मराठीमध्ये अजून बरीच चांगली गाणी मिळण्याचा योग नव्हता हेच शेवटी म्हणावे लागेल. श्रोते हो, यापुढील गीत माहीत नाही असा मराठी माणूसच नाही, इतके हे गाणे लोकप्रिय आहे. हेमंत भोसले यांच्या संगीत नियोजनात गिटार, सॅक्सोफोन अशा पाश्चात्य वाद्यसंगीताने नटलेले शांता शेळके यांचे हे अस्सल मराठी प्रणयगीत ऐकूया आशा भोसले यांच्या बेधुंद आवाजात. या गाण्याची नायिका किती धीटपणे नायकाला आव्हान देते आहे बघा या गाण्यात. वाऱ्यात लहर मंद, वाऱ्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध, मोगरा चमेली कुंद, जीवाला करीती धुंद, माझ्या देही पुनव चांदणे साजे, प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे, आज राया धुंद काया मोह वाया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे.

रसिक हो, बन्या बापू या चित्रपटातील सर्व गाणी कमालीची लोकप्रिय झाल्यामुळे संगीतकार ऋषिराज यांच्यासह गीतकार डॉक्टर मुरलीधर गोडे हे देखील चांगलेच प्रसिद्ध झाले. डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी साधारण 14 चित्रपटांसाठी गाणी लिहिली. तसेच त्यांनी अनेक जिंगल्स, पथनाट्ये, आकाशवाणी आणि दूरदर्शन संहिता असे चौफेर लेखन केले. त्यांनी संस्कृत विषयात MA आणि प्रौढ साक्षरता या विषयात PhD केली होती. ते 1996 ते 1999 या काळात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष होते. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा होता. रसिक हो, आता ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत. संगीतकार ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत म्हणजे खरंच एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. एक हवा हवासा वाटणारा गोडवा आहे या गाण्यात. डॉक्टर मुरलीधर गोडे यांनी लिहिलेले हे मधुर गीत गायले आहे अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी. ऐकूया संगीतकार ऋषिराज यांचे हे मधुर गीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार ऋषिराज आणि संगीतकार हेमंत भोसले यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गाण्यांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.